0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडई आज आहे 22 जून। चला तर जाणून घेऊया आजचे दिनविशेष। तर मंडई आज आहे जागतिक पर्जन्यवन दिन आणि तसंच आजच्याच दिवशी 1897 दामोदर हरी चाफेकर यांनी पुणे शहरात प्लेगच्या साथीच्या वेळी झालेल्या अत्याचाराचा बदला म्हणून चार्ल्स रँड या नागरी अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली। तसंच 1908 इंग्लंडचा राजा जॉर्ज यांचा प्रवेश झाला। तर 1940 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस सोडली आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली। 1976 कॅनडानं फाशीच्या शिक्षेवर बंदी घातली। 1978 खगोलशास्त्रज्ञ जेम्स क्रिस्टीनं ॲरिझोनामधील वेधशाळेतून प्लुटोचा चंद्र शेरॉन शोधला। 1984 व्हर्जिन अटलांटिक एअरवेजचं पहिलं उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून उड्डाण केलं। तर 1994 महाराष्ट्र सरकारचं महिला धोरण जाहीर झालं, त्याद्वारे महिलांना सरकारी आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण मिळालं। 2007 अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी सुमारे 194 दिवस 18 तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आल्या। तर 2016 भारतीय अंतराळ संस्था इस्रोनं जागतिक विश्वविक्रम रचत आपल्या देशाच्या उपग्रहासोबतच विदेशातील 19 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम रचला। तर मंडळी हे होते आजचे दिनविशेष। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग. मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या, आणि मंडळी सकाळची सुरुवात मस्त अशी पॉझिटिव्ह छान व्हायला हवी, त्यासाठीच आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूया आजचा अभंग. आलिंगणे घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा जाली बोलायाची सीमा. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ, तुका म्हणे देवा त्याची केली पावे सेवा. याचा अर्थ असा, संतांच्या आलिंगनानं सहवासानं सायुज्य मोक्षाची प्राप्ती होते. अशा संत सहवासाचा महिमा शब्दातून वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. संतांच्या पायाशी सर्व तीर्थ आणि पर्वकाळ एकवटलेले असतात, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणूनच संत चरणांची सेवा करावी. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, दरवर्षी 22 जून रोजी ना जगभरात जागतिक पर्जन्य वन दिन जो आहे तो साजरा केला जातो, जो आज आपण करतो आहोत. आणि हा दिवस ना पावसाच्या जंगलांबद्दल आणि त्यामध्ये राहणाऱ्या सर्व जैविक प्रजातींबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आहे. जागतिक पर्जन्य वन दिनाचं उद्दिष्ट लोकांना वर्षावनांबद्दल अधिक जाणून घेण्यास प्रोत्साहित करणं आणि पुढील पिढ्यांसाठी या जंगलांचं संरक्षण आणि जतन करण्याच्या प्रयत्नांमध्ये सामील होणं हा आहे. वाढत्या जंगलतोड आणि हवामान बदलामुळे पर्जन्य वन लुप्त होत आहेत आणि वनस्पती आणि प्राणी यांची समृद्ध विविधता यांच्यासोबतच घेत आहेत. लोकांना पर्जन्य वनांच्या महत्वाची आठवण करून देऊन हे लोप थांबवण्यासाठी जागतिक पर्जन्यवन दिनाची स्थापना करण्यात आली आहे. तर मंडळी, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पाऊस येण्यासाठी जंगल झाडं किती महत्वाची आहेत. आणि मंडळी, पावसाची जंगलं आपल्या पृथ्वीला जिवंत ठेवत आहेत बरं का. ते जगातील अर्ध्या प्राण्यांच्या प्रजातींचं निवासस्थान आहेत आणि त्यांना जपणं खूप महत्वाचं आहे. आत्ताची परिस्थिती आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की वन जंगलं किती महत्वाची आहेत. कारण बघा ना, जंगलतोड होतीये, जंगल कमी कमी होत चाललेत आणि त्याचा थेट परिणाम पावसावर होत आहे. कारण बघा, आज जून महिन्यातली 22 तारीख आहे, तरी पण अजूनही पाऊस आलेला नाहीये. म्हणजे पावसाळा सुरू होऊन 22 दिवस होत आहेत तरी पण पाऊस येत नाहीये. त्याचमुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं, जंगलं वाचवणं, जंगलं वाढवणं खूप महत्वाचं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 8:42 झालेत मंडळी. ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. आता सविस्तर बातम्या. आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं. या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या INS दुनागिरी, सर्वेक्षण जहाज INS संशोधक आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील INS अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली. विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे. याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली. यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो. तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. परदेशातही अनेक देशांमध्ये योगसाधना करण्यात आली. नेपाळमध्येही काठमांडू आणि बीरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योगसत्रांमध्ये सहभाग घेतला. दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योगसत्राचं आयोजन केलं होतं. तर अबुधाबीमध्ये हजारभर योगसाधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला. इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योगसाधना करण्यात आली. यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले. इस्रायलमध्ये नियमित योगसाधकांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली. या उद्यानात चित्ता मित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बस सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे. बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला. बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल, तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लिस्ट तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत आजपासून 2 दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टार्मर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची वर्णी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टार्मर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000हून अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायू गळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70हून अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉंग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ॲट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत, समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, तर निसर्गाशी हा आपला सेगमेंट सुरू झाला आहे। आपण पर्यावरणाबद्दल बोलतो आहोत, निसर्गाबद्दल बोलतो आहोत आणि पर्यावरणामधील वेगवेगळे घटक आहेत त्यांच्याबद्दल बोलतो आहोत। आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपल्याच अहिल्यानगर मधील वृक्षप्रेमी, निसर्गप्रेमी, वृक्ष वाचवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी कार्यरत असणारे अमित गायकवाड सर। नमस्कार सर।
3: नमस्कार मॅडम।
2: सर, खरं म्हणजे आपण वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो। आजचा आपला विषय आहे रानभाज्यांचं महत्त्व। तर आपल्या रानभाज्या कोणकोणत्या आहेत?
3: रानभाज्या जसं आपण अहिल्यानगर शहरामध्ये आहोत आणि अहिल्यानगरच्या आजूबाजूला सगळं एक ग्रासलँड आहे, तर ह्या ग्रासलँडवर लोकांचा गैरसमज आहे की ग्रासलँडवर किंवा पडीक माळरानावर रानभाज्या येत नाहीत। तर रानभाज्या फक्त कोकणामध्ये किंवा अकोले साईडला ज्या ठिकाणी घनदाट जंगल आहे अशाच भागामध्ये रानभाज्या येतात। परंतु आमच्या टीमनी गेल्या काही दशकांमध्ये ज्या डॉक्युमेंट केलेल्या रानभाज्या आहेत, ज्या आपल्या आदिवासामध्ये अक्षरशः आपल्या रस्त्याच्या आजूबाजूला किंवा कुंडीमध्ये नकळत किंवा रोड साईडला माळरानावर अशा विपुल प्रमाणामध्ये रानभाज्या आहेत। त्यातल्या काही रानभाज्या ह्या संकटग्रस्त होतात आहे, दुर्मिळ होतात आहे, परंतु काही रानभाज्या ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसतात। आणि यामध्ये लोकांचा अजून एक गैरसमज म्हणजे की रानभाज्या फक्त पावसाळ्यात येतात। रानभाज्या ज्या आहेत त्या बाराही महिने उपलब्ध असतात, फक्त आपल्याला त्या रानभाज्यांची ओळख नसते। आता आपल्या मार्केटमध्ये ज्या पण भाज्या येतात ना, तर त्या कोणीतरी त्याची शेती करतं, शेतकरी लोक शेती करतात किंवा ते पिकवतात आणि त्यानंतर आपल्याकडे येतात। आता त्या ज्या पण भाज्या असतात, ज्या आपण खातो, त्याची जर वर्गवारी करायची झाली तर प्रामुख्याने तीन भागामध्ये त्याची वर्गवारी आपण करू शकतो। एक तर म्हणजे ज्या हायब्रिड भाज्या आहेत, त्या हायब्रिड भाज्या, त्यानंतर देशी भाज्या आणि रानभाज्या। आता या हायब्रिड भाज्या म्हणजे काय की या ज्या पण मूळ भाज्या आहेत, जसं मेथीची भाजी आपण म्हणू, तर मेथीच्या भाजीच्या जे रोप असतं त्या रोपावर हायब्रिडायझेशन प्रक्रिया म्हणजे लॅबमध्ये काही हायब्रिडायझेशन करतात शास्त्रज्ञ आणि त्याच्यामधून एक संकरित वाण तयार करतात। आणि तो वाण जो आहे तो लॅबमध्ये तयार केलेला वाण, तर तो जेव्हा शेतकऱ्यांना दिला जातो मग शेतकरी खूप लवकर उगवतो किंवा त्याचे पानं मोठे असतात, तर या गोष्टीमुळे तो अडॅप्ट करतात आणि त्याचं प्लांटेशन करतात किंवा सरकार पण त्यासाठी निधी वेळोवेळी देत असतं, सबसिडी देत असतं। तर या हायब्रिड जो भाजीपाला आहे तो प्रामुख्याने जवळपास 90-95% पेक्षा जास्त, म्हणजे मी तर म्हणेन 98-99% पर्यंत जो पण भाजीपाला आपण खातोय तो सगळा हायब्रिड भाजीपाला आहे। तर हा हायब्रिड भाजीपाला जो आहे त्याच्यावर जास्त प्रमाणात कीड पडत असते किंवा त्याला खताची देखील जास्त प्रमाणात गरज असते। तर असं का बरं, एक सामान्य दृष्टिकोन जो मी पाहिलेला आहे त्याबाबतीत मी तुम्हाला सांगतो की जेव्हा पण एखादी गोष्ट निसर्गामध्ये छेडछाड होते किंवा निसर्गामध्ये चुकीचं रोप किंवा चुकीचं त्या भागातलं मूळ नसलेलं एखादी वनस्पती लावली जाते, त्याच्यावर ती रोप नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कीड त्यावर पडत असते। त्याचबरोबर त्या जे हायब्रिड आहे त्याला इथल्या मातीची, इथल्या वातावरणाची सवय नसते, त्यामुळं देखील त्याला जास्त प्रमाणामध्ये न्यूट्रिशन खताच्या माध्यमातून, रासायनिक खताच्या माध्यमातून लागत असतात। याच्या पाठीमागं आधार हा आहे की जे इव्होल्युशन झालंय लाखो करोडो वर्षांमध्ये, तर हे वनस्पतींनी त्या इव्होल्युशनमध्ये इथल्या वातावरण, इथले माती, इथलं पाणी या सगळ्यांना अडॅप्ट करून स्वतःमध्ये चेंजेस केलेत। म्हणजे कीड जर पडत असेल एखाद्या वनस्पतीवर तर हजारो वर्षांमध्ये ते कीड वेगळे खतं दिलेले आहेत, रासायनिक खतं, आणि त्याचं निर्माणच लॅबमध्ये झालेलं आहे जे निसर्गाला मान्य नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर कीड पडते। असा जो भाजीपाला आहे, जो हायब्रिड भाजीपाला आहे, हा जर आपण खाल्ला तर आपल्यावर पण रोग पडतात। रोग पडतात म्हणजे काय की आपण पण आजारी पडतो। जे आपण खातोय त्याला स्वतःची इम्युनिटी नाही आहे तर ते आपल्याला इम्युनिटी देऊ शकत नाही। त्याचबरोबर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे देशी भाजीपाला। आता जे पण आपण भाजीपाला खातो ना, मग तो शेवगा असेल, ती मेथी असेल, कोथिंबीर असेल, तर प्रत्येक जो भाजीपाला आहे तर त्या भाजीपाल्याचं देशी काहीतरी मूळ वाण आहे. आपल्याकडे अकोलेमध्ये कुंभाळणी म्हणून एक गाव आहे, तर त्याच्यामध्ये राहीबाई पोपेरे राहतात. तर त्यांना काही वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्कार मिळाला. का मिळाला? कारण त्यांनी स्थानिक वाण जे आहेत, जे भाजीपाल्याचे वाण आहेत, तर ते त्यांनी त्याचं संवर्धन केलं, मग त्या बिया जपून ठेवल्या आणि त्याचं इतर लोकांना देखील ते देतात. ह्या ज्या देशी भाजीपाला आहे, तर याच्यावर हायब्रिडच्या तुलनेने कमी प्रमाणात कीड पडते. ह्या हायब्रिडच्या हायब्रिड जे भाजीपाला आहे त्याच्या तुलनेत ह्या जास्त चविष्ट असतात. देशी भाजीपाला उगवण्यासाठी श्रम कमी लागतात, त्याचबरोबर इथल्या वातावरणाशी एकनिष्ठ असल्यामुळं त्यांच्यावर कीड किंवा खत पण त्याला कमी द्यावं लागतं. एकंदर ते वाढवण्यासाठी आपल्याला खूप सोपे आहेत. म्हणजे जे ऑर्गॅनिक रित्या भाजीपाला करतात ते बऱ्याचदा काय करतात की हायब्रिड वाण निवडतात, पण हायब्रिड वाण ऑर्गॅनिकली ग्रो करणं खूप डोकेदुखीचं काम आहे. त्याच्यावर कीड पडण्याची शक्यता जास्त असते किंवा त्याला रासायनिक खतं द्यावीच लागतात. तर त्यामुळं जे ऑर्गॅनिक भाजीपाला करतात तर त्यांनी देशी वाण जर निवडले तर त्याला मेंटेनन्स कमी लागतो आणि खूप चांगल्या प्रकारे ऑर्गॅनिक वेने ते जगवू शकतात.
2: सर, हायब्रिड आणि ऑर्गॅनिक कसं ओळखायचं?
3: हायब्रिड खरं तर ऑर्गॅनिक आणि हायब्रिड हा वेगळा प्रकार आहे. ऑर्गॅनिक म्हणजे जे आपण सेंद्रिय पद्धतीने उगवतो त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणू शकतो. ऑर्गॅनिकमध्ये हायब्रिड भाजीपाला पण असू शकतो. आता हायब्रिड भाजीपाला म्हणजे काय? हायब्रिड भाजीपाला

जे बिया आहेत त्या जर आपण ऑर्गॅनिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने जर उगवण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला काही प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक भाजीपाला म्हणू शकतो. आता याच्यात कंपॅरिझन जर करायचं झालं ऑर्गॅनिक आणि देशी भाजीपाला तर हे जर ओळखायचं झालं तर त्याच्यामध्ये प्रत्येक जे भाजी आहे त्यानुसार ती ओळखायची खूण वेगळी असते. म्हणजे तो आपले जे पूर्वज आहेत जे जुने लोक आहेत आजी आजोबा आहेत किंवा काहींचे आई वडील जे आहेत तर त्यांना ते गावरान भाजीपाला ओळखण्याची सवय असते काही जणांना. परंतु बऱ्याच लोकांना ते गावरान हायब्रिड हे ओळखता पण येत नाही आणि जे शेतकरी हायब्रिड भाजीपाला उगवतात तर ते बऱ्याचदा देशी भाजीपाल्याच्या गावरान भाजीपाल्याच्या नावाने विकतात. म्हणजे गावरान भाजीपाला डिमांड खूप आहे. जसं गावरान टोमॅटो जे आहेत तर ते आपल्याकडे जे बाजार भरतात मग तो भिंगारचा बाजार असेल नगर शहरामध्ये मंगळवारचा बाजार किंवा गाडगिळी पटांगणामध्ये जो बाजार आहे तर त्या बाजारामध्ये खूप कमी शेतकरी म्हणजे एक दोन शेतकरी त्या ठिकाणी येतात. 10-12 वर्षापासून ह्या मार्केटचा स्टडी करतो आहे. जेव्हा त्यांच्याकडे हे टोमॅटो येतात ना तर पुढच्या 2-3 तासामध्ये ते सगळे सेल होऊन जातात. कारण जे लोकांनी त्याची चव घेतलेली आहे त्यांना ते माहिती आहे की गावरान टोमॅटोची चव काय असते. म्हणजे हायब्रिडला कधीच गावरांची चव येणार नाही. गावरान शेवग्याच्या शेंगा असतील किंवा गावरान मेथीची भाजी असेल तर ह्या खूप चविष्ट लागतात आणि याच्यामध्ये न्यूट्रिशन पण जास्त असतात. तर त्यामुळं हा जो देशी भाजीपाला आहे ना तर याचं खूप महत्व आहे आणि हे ओळखण्यासाठी काही म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर ज्या कमी आकर्षक दिसतात ज्याच्यावर चमक कमी असते किंवा ज्या ज्याचे पानं बारीक असतात भाजीपाल्यांचे किंवा काही शेंगा ज्या आखूड असतात मांसल असतात तर त्या आपण गावरान म्हणू शकतो. परंतु हे एक वरवर सांगितलं मी. खऱ्या अर्थाने जर ते ऑब्झर्व करायचं असेल किंवा बघायचं असेल तर आपल्या भागातले जे जुने लोक आहेत त्यांना जर आपण भेटलो किंवा राहीबाई पोपेरे जे आहेत किंवा इतरही देशी बियाणांचं संवर्धन करणारे आहेत तर त्यांच्याकडून गावरान भाजीपाला आणून आपल्या भागामध्ये जर आपण उगवला तर ते दोन्हीचं कंपॅरिझन खूप चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. आता याच्यामध्ये जे टोमॅटो आहेत ते गावरान टोमॅटोमध्ये देखील खूप सारे वाण आहेत. कमीत कमी 30-40 व्हरायटी गावरान टोमॅटोमध्येच आहेत. मग त्या प्रत्येक जातीचे टोमॅटो जे आहेत त्याची जर ओळख करून घ्यायची असेल तर आपल्याकडे प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचं आहे. ग्रामपंचायतीनी किंवा ज्या शाळा आहेत त्यांनी पुढाकार घेणे गरजेचं आहे. शाळांमध्ये जे परसबाग प्रकल्प होतात त्यामध्ये प्रामुख्याने या देशी भाजीपाला जर लावला तर त्या

तर त्या हेरणभाज्या खूप महत्वाचं भूमिका बजावतात. आता या हेरणभाज्या ज्या आहेत त्या प्रामुख्याने आदिवासी लोक किंवा खेडेपाड्यातले जे लोक आहेत तर त्यांना त्याची पारख असते. तर आम्ही ज्या डॉक्युमेंट केल्या त्या 150 पेक्षा जास्त हेरणभाज्या आपल्या नगर शहराच्या आजूबाजूला माळरानावर आढळतात. मग त्याच्यामध्ये झाडांच्या प्रजातीमध्ये देखील काही झाडं रानभाज्या आहेत. त्यानंतर झुडपाच्या प्रजातीत काही वनस्पतीच्या वर्गातली आहेत, झुडपाच्या प्रजातली आहेत. तर अशा मिश्र प्रकारच्या आहेत आणि या रानभाज्या वेगवेगळ्या सीझनला अवेलेबल असतात. काही उन्हाळ्यामध्ये येतात, काही थंडीमध्ये, काही पावसाळ्यामध्ये येतात. तर त्याच्यामध्ये जे आपल्या आजूबाजूला आहेत त्याच्यामध्ये उमराचं झाड जे आहे ते कच्च्या उमराची भाजी करतात. तर ती भाजी जी आहे ती थंड स्वरूपाची असते आणि पोटाच्या विकारावर खूप गुणकारी मानली जाते. बऱ्याचदा लोक उमराचे लहानपणी फळं खाल्ले असतील काही लोकांनी पिकल्यानंतर, परंतु हे कच्चे जे फळं असतात त्याच्यामध्ये कीटक आपल्याला दिसत नाही आणि त्याची भाजी जर केली तर ती खूप न्यूट्रिशियस असते. त्यानंतर कांचन नावाचं झाड आपल्या शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आहे. तर कांचनचे कोवळ्या कळ्या असतील किंवा त्याची पानं असतील किंवा कोवळ्या शेंगा असतील या तिन्हीची भाजी बनवता येते. आणि त्याच्यामध्ये जे गाठीचे आजार असतात त्या आजारावर पण ही चालते. त्याचबरोबर मोहाची फुलं जी आहेत किंवा मोहाचे फळं जी आहेत त्याची पण खूप चांगले भाजी बनवता येते. मोहाचे फुलाचे धपाटे देखील आता प्रचलित आहेत. तर हे त्यानंतर शमी जे आहे ते शमीच्या कोवळ्या शेंगा आहेत त्या कोवळ्या शेंगाची भाजी खूप छान बनते. राजस्थानमध्ये केर सांगरी नावाने जी भाजी प्रसिद्ध आहे जी खूप महाग विकली जाते त्याच्यामध्ये सांगरी जो प्रकार आहे, सांगरी जे नाव आहे, तर त्याला आपल्याकडे शमी म्हणतात किंवा सौंदर्य म्हणतात. आणि केर जे आहे ते पण आपल्या भागातलं स्थानिक आहे, त्याला आपल्याकडे नेप्ती म्हणतात किंवा किरळ म्हणतात, काही ठिकाणी केर पण म्हणतात. तर त्याची फळं पण त्याची भाजी बनवता येते. आणि हे दोन्ही झाडं जे आहेत, केर सांगरी जे राजस्थानमध्ये म्हणतात, आपल्याकडे सौंदर्य किंवा शमी आणि नेप्ती हे दोन्ही झाडं आपल्या ग्रासलँडवरचे डॉमिनंट आहेत. आणि सध्याच्या घडीला त्याचं संख्या जी आहे ती खूप कमी झपाट्याने होती आहे, त्यामुळे त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आपल्या शहरामध्ये भोकरचं झाड आहे काही भागामध्ये, म्हणजे एक 15-20 झाडं आपल्या शहरामध्ये आमच्या ऑब्झर्वेशननुसार आहेत. तर त्या भोकराचं जे फळं आहेत, कच्ची फळं, त्याचं लोणचं बनवता येतं. त्याचबरोबर त्याची कोळी पानं आणि त्याचा फुलांचा जो बार येतो त्याची पण भाजी बनवता येते. त्याचबरोबर आपल्या जो आठवडे बाजार असतो आपल्याकडे त्याच्यामध्ये हदग्याची फुलं येतात, त्या हदग्याच्या फुलांची पण खूप चांगल्या प्रकारे भाजी बनवतात. आपल्याकडे जे बाबळीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये गोड बाबूळ जी आहे त्याला पांढरे शेंगा येतात उबट, त्या कोवळ्या असताना त्याची पण खूप चांगली भाजी बनवता येते. आणि त्या भाजी जी आहे तर ती हाडांच्या बळकटीसाठी खूप महत्वाची आहे. म्हणजे आत्ताच्या घडीला हाडं ठिसूळ होणं किंवा कॅल्शियमची कमतरता असणं हे जास्त लक्षणं लोकांमध्ये दिसतात आहे. कारण आता जे खाणं आहे, फास्ट फूडचा जमाना जो आहे, त्याच्यामध्ये बोन्सवर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. त्यामुळं ह्या ज्या रानभाज्या आपण खाल्ल्या निश्चितपणे आपलं शारीरिक आरोग्य जे आहे ते चांगलं राहू शकतं. त्याचबरोबर बाबळीमध्येच मुरमाटी बाबूळ म्हणून एक प्रकार आहे. तर हे मुरमाटी बाबूळ म्हणजे काय, याला मुरमाटे येतात. मुरमाटे म्हणजे याला थंडीच्या दिवसामध्ये एक प्रकारचा फंगस येतो आणि या फंगसची भाजी करतात. ज्या प्रकारे मशरूमची भाजी आपल्याकडे केली जाते ते मशरूमची शेती काही लोक करतात, तर तसंच हे नॅचरल त्या झाडावर येते, त्याचा आपण भाजी करून खाऊ शकतो. म्हणजे अक्षरशः नॉनव्हेज सारखी चव या मुरमाट्याला नसते. त्याचबरोबर जे मशरूमचा आता विषय निघाला, तर मशरूममध्ये पावसाळ्यात जेव्हा पहिला दुसरा पाऊस पडतो आपल्याकडे, तर माळरानावर किंवा डोंगराळ भागामध्ये भुईफोड नावाची जे मशरूम आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत, त्याच्यामध्ये काही विषारी देखील असतात जे खाण्यायोग्य आहेत. तर तज्ज्ञांना किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना ते माहिती असतं कोणते खाण्यायोग्य आहेत. तर ते भुईपोड जे आहे ते पण खूप शक्ती देणार आहे, प्रथिनांचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं, अँटीऑक्सिडंट्स त्याच्यामध्ये जास्त असतात. त्याचबरोबर काटेसावर जे आहे त्याच्या पण कळ्यांची भाजी केली जाते. मसाल्यामध्ये देखील त्याच्या खूप छोट्या कळ्या ज्या आहेत त्या वापरल्या जातात. तसंच काळी टाकळ जी आहे जी आपल्या भागामध्ये खूप दुर्मिळ होती आहे, त्याच्या ज्या कच्च्या शेंगा आहेत त्याचं लोणचं बनवतात. त्याचबरोबर आपल्याकडे जे पिंपळ आहे, पिंपळाचं झाड, तर पिंपळाच्या कोवळ्या पानांची देखील भाजी बनवतात, ती हार्टसाठी खूप चांगली असते. तर म्हणजे ही झाडं आपल्या आजूबाजूला आहेत परंतु आपल्याला त्या झाडांविषयी माहिती नसतं. तसंच कवट जे आहे, तर कवट एक असं फळ झाड आहे की त्याच्यामध्ये भेसळ कोणतीच होत नाही, अजून पण आपल्या बाजारामध्ये ते विकण्यासाठी येतात. तर हे कवटाची जर आपण चटणी करून खाल्ली, काही लोक वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ह्या रानभाज्या ज्या आहेत हे प्रदेशानुसार त्या ग्रामीण भागानुसार बनवण्याची पद्धती वेगवेगळ्या आहेत. म्हणजे काही लोक कवठाची चटणी बनवताना ती कच्चीच बनवतात, काही लोक त्याच्यामध्ये गूळ टाकतात, काही लोक त्याच्यामध्ये शिजवतात, फोडणी देतात. म्हणजे भाजी एकच, पण त्याला बनवण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. आपल्याकडे जे

सहज उपलब्ध होतात आपल्याकडे. त्याच्यामध्ये काही आपल्या शहरामध्ये फणसाची झाडं आहेत, तर काही फणस गळून पडतात, ते कच्च्या फणसाची पण भाजी बनवली जाते. त्याचबरोबर आपल्याकडे पेरूची झाडं असतात, तर कच्च्या पेरूची देखील भाजी बनवू शकतो. त्याचबरोबर केळी जी आहे, तर कच्च्या केळ्याची भाजी बनवता येते, कच्च्या केळीचं वेफर्स बनवता येतात. त्याचबरोबर केळीचं जे फूल असतं, ते फूल एका म्हणजे फळं येऊन गेल्यानंतर ते कामात येत नाही, तर कच्च्या जे कणीस असतं ते केळ असतं, म्हणजे केळफूल म्हणतात त्याला, त्याची पण भाजी बनवतात. त्याचबरोबर केळीचं फळ येऊन गेल्यानंतर त्याचं खोड जे आहे ते काही कामाचं नसतं. खोडाच्या आतमध्ये वेगवेगळे लेयर्स असतात, जसं कांद्याला लेयर्स असतात एकामागून एक, तसे ह्या खोडाला पण लेयर्स असतात. हे सगळे लेयर्स बाजूला केले तर मध्ये गाभा निघतो, तर तो गाभा व्यवस्थित कट करून अर्ध्या अर्ध्या इंचे तुकडे केले त्याचे, आणि त्याच्यामध्ये फायबर असतं, अतिरिक्त फायबर जर आपण काडीच्या साह्याने म्हणजे लाकडाची काडी असते ती जर त्याच्यामध्ये पाणी ठेवून जर फिरवली, अतिरिक्त फायबर त्यातून काडीला चिटकतं, आणि संत एक 15-20 मिनिटं ते केलं आपण, तर त्यातून फायबरचं प्रमाण कमी होतं, आणि जे उरलेलं फायबर असतं त्याची पण भाजी बनवतात. साऊथ इंडियामध्ये ती एक फेमस डिश आहे किंवा कोकणामध्ये पण. तर अशी भाजी जर आपण 2-3 महिन्यातून एकदा खाल्ली तर आपलं पूर्ण डायजेशन सिस्टीम जी आहे, पचन संस्था जी आहे, त्याचं डिटॉक्सिफिकेशन होतं, आपलं पोट साफ देखील होण्यासाठी यामुळे मदत होते. आतापर्यंत आपण ज्या झाड वर्गातल्या रानभाज्या पाहिल्या त्याच्यामध्ये वेली वर्गातल्या रानभाज्या पाहू आपण. शतावरी जे आपल्या भागातल्या नेटिव्ह आहे, तर शतावरीचे कोळे कोंब जे आहेत त्याची पण भाजी बनवली जाते. त्यानंतर थंडीच्या दिवसामध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला शेंदाड म्हणून एक रानभाजी आहे, किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, काही कडू असतात काही गोड असतात, तर ते दोन्हीची भाजी बनवतात. जर कडू असतील तर व्यवस्थित त्याला वाळवून त्यानंतर मीठ टाकून त्याचं भाजी बनवली जाते. राजस्थानमध्ये हे ज्या शेरनी आहेत किंवा शेंदाड आहेत, तर त्याचं वर्षभर पुरेल एवढा स्टॉक ठेवून तो वाढवला जातो, आणि दररोज त्यांच्या आहारामध्ये हे शेंदाड किंवा शेरनी असतात. त्याचबरोबर काळी कोयरी, कवच बीज म्हणून आपल्याकडे एक आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे, कपिकच्छू त्याला म्हणतात संस्कृतमध्ये, तर त्याचा एक उपप्रकार जो भाजीच्या योग्य आहे त्याला काळी कोयरी म्हणतात. आपल्याकडे पण पावसाळ्याच्या शेवटी शेवटी आणि हिवाळ्यापर्यंत काही स्थानिक ग्रामस्थ जे आहेत ते ती भाजी घेऊन येतात. शेंग कापल्यानंतर त्याच्या आतमध्ये एक पापुद्रा असतो, तो नखाच्या साहाय्याने पापुद्रा काढला तर आतला जो गर असतो तर त्याची भाजी बनवतात. त्याच्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असतं, आपल्या शरीराला बळ देणारी ती भाजी आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायामध्ये आषाढी एकादशीला पूर्ण निरंकार उपवास ठेवायचा असतो, परंतु आपल्याकडे दिवसभर खूप फराळाचं खाल्लं जातं, फळं खाल्ली जातात, शाबुदाण्याची खिचडी वेगवेगळे पदार्थ, त्याच्यामुळं पचनसंस्थेवर अतिरिक्त लोड येतो आणि तो उपवास ठरत नाही. तर खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये निरंकार उपवास धरून दुसऱ्या दिवशी वाघाटी नावाची जे वेल आहे आपल्याकडे स्थानिक आहे, तर त्याच्या फळांची भाजी खाल्ली जाते आणि मग तो उपवास जो आहे तो परिपूर्ण समजला जातो. परंतु तसं आपल्याला दिसत नाही, म्हणजे वारकरी संप्रदाय आहे परंतु संप्रदायामधल्या ज्या प्रमुख गोष्टी आहेत त्या आपल्याला या निसर्गाच्या बाबतीत दिसत नाहीत. मग वारकरी संप्रदायामध्ये जे अजान वृक्षाचं महत्व आहे, संत कानोपात्राचं झाडाचं महत्व आहे, किंवा या वाघाटी गोविंद फळ ज्याला म्हणतात त्याचं महत्व आहे, ते आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये आता कमी होताना दिसत आहे. तर ही वाघाटी जी आहे ती भाजी जर वर्षातून एकदा जरी खाल्ली आपण, संत थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या मध्याला ती भाजी तयार होत असते, वेल असतो तिचं झाड आणि

0: वेलच्या फळांचा वापर करून नीट केलेला आहे. त्याचबरोबर गुळवेल जो आहे, कोरोनाच्या काळामध्ये गुळवेल सगळ्यांनी त्याचा काढा पिला. गुळवेलच्या कोवळ्या पानांची भाजी खाल्ली जाते. तर ही कडू प्रमाणात जरी लागत असली तरी कारल्याप्रमाणे त्याची चव लागते. जसं आपण कारल्याची भाजी खातो त्याचप्रकारे हे जे गुळवेल आहे ते गुळवेलच्या पानाची भाजी केली जाते आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी ही भाजी महत्वाची आहे. त्याचबरोबर जिवंती जी आहे त्याच्यामध्ये महाजिवंती नावाचा जो वेल आहे तो पण आपल्या भागातला स्थानिक आहे. त्याच्या फुलं जी आहेत त्या फुलांची भाजी केली जाते. त्याचबरोबर हरणदोडी जी आहे, हरणदोडी नावाचा देखील वेल असतो, त्याच्या देखील फुलांची भाजी आपल्याकडे केली जाते. तसंच त्याच्या कोवळ्या शेंगा ज्या आहेत त्याची पण भाजी आपल्याकडे केली जाते. तर हे वेलीतले काही प्रकार पाहिले आपण. तर झुडूप वर्गामधले आपल्याकडे डोंगराळ भागामध्ये माळरानावर जंगली नीळ म्हणून एक सुंदर फुलांचा एक झुडूप आहे. तर त्याला जेव्हा फुलं येतात तर पूर्ण गुलाबी निळसर रंगाचे ते फुलं दिसतात आणि त्याच्या फुलांची भाजी केली जाते. तर त्वचेच्या आरोग्यासाठी ही खूप महत्वाची मानली जाते. त्याचबरोबर आपल्याकडे भारंगी नावाचं एक झुडूप आहे. तर भारंगीच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. ती पण आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी, त्वचेच्या आजारासाठी खूप महत्वाची. हे झुडूप वर्गातले काही प्रकार पाहिले. म्हणजे यामध्ये खूप मोठी यादी आहे. म्हणजे आपण वेळेच्या अभावामुळे ही कमी प्रमाणात ही माहिती घेतोय. आपल्याकडे माळरानावर किंवा शेताच्या कडेला पाथरी नावाची एक भाजी आहे. तिला रानकरडई पण म्हणतात. करडईच्या पानाप्रमाणे ती दिसते आणि जमिनीलगत पसरलेली असते. तर ही पाथरी जी आहे ती किडनीच्या आजारावर, लिव्हरच्या आजारावर खूप गुणकारी आहे. त्याचबरोबर भुयावळा नावाची जी रानभाजी आहे तर ती पण लिव्हरच्या आजारावर, म्हणजे लिव्हरचं कोणता पण आजार असेल, दारू पिल्यामुळे काही लोकांचं लिव्हर जे आहे ते पूर्ण क्षमतेने काम करत नाही, कावीळीमध्ये भुयावळ्याच्या पानांची जर भाजी खाल्ली तर ती खूप गुणकारी असते. हडसन नावाची एक दुर्मिळ रानभाजी आपल्या माळरानावर काही भागामध्ये अजून पण तग धरून आहे. तर ही हडसन जी आहे नावामध्ये ती हाडांच्या वाढीसाठी किंवा कॅल्शियम मिळण्यासाठी ही हडसन खूप गुणकारी मानली जाते. त्याचबरोबर आपल्याकडे जे वेगवेगळे निवडुंगाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये फणी निवडुंग जो आहे तर तो फणी निवडुंगाच्या कोवळ्या पानांची भाजी ही केली जाते. निवडुंगाला त्याचे काटे असतात, ते चपटा असतं आणि त्याला काटे असतात. तर ते आपण गॅसवर किंवा चुलीवर जर आपण ते धरलं तर काटे सगळे जळून जातात आणि आतला जो गाभा आहे तो गाभा व्यवस्थित कट करून तो गर जो आहे त्याची भाजी बनवली जाते. खूप थंड असते ती आणि पित्ताच्या रोगावरती जर खाल्ली तर पित्ताला त्यांनी फरक पडतो. जसं आपण शेपू खातो तशीच माळरानावर एक वेगळी शेपू आढळते, त्याला खडक शेपू म्हणतात. म्हणजे खडकाळ जमीन जरी असेल तरी त्या ठिकाणी ती शेपू आढळते, त्यामुळे दगड शेपू किंवा खडक शेपू ती म्हणतात. आणि शेपूपेक्षा चवीला खूप चांगली लागते. तर त्याचबरोबर आपल्याकडे टाकळा म्हणून एक वनस्पती आहे. तर त्याच्यामध्ये दोन प्रकार आढळतात. एक तर विदेशी टाकळा आहे आकुड शेंगेचा आणि एक लांब शेंगेचा, तो आपला स्थानिक मानला जातो. तर तो जो दोन्ही प्रकार जे आहेत ते एडिबल आहे, त्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. आणि जो लांब पानाचा, लांब शेंगेचा जो आहे तर त्याच्या बियांपासून पूर्वीच्या काळी कॉफी बनवायचे. म्हणजे निसर्गामध्ये आपल्याला जे पाहिजे ते सगळं दिलेलं आहे, तो आपल्याला ते माहीत नसतं. म्हणजे कॉफी पण आपल्याला आपल्या रोड साईडला मिळू शकते. तर ते बिया जे आहेत त्यावर नॉर्मल थोडा रोस्ट करून कोरस त्याची पावडर जर बनवली उबडधोबड आणि त्याच्यामध्ये कॉफी याच्या ऐवजी जर वापरली तर ती खूप चांगली कॉफी बनते. म्हणजे आपण जी बाजारातून कॉफी आणतो त्यापेक्षा सुंदर ती चवीला लागते. आणि अशी कॉफी आपल्या हाडांसाठी आणि त्वचेसाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी ही गुणकारी आहे. त्याचबरोबर कॉफीचा विषय निघाला म्हणजे चहा राहायला नको. तर पूर्वीच्या काळी चहा सहज मिळत नव्हता, कारण चहा जो आहे तो नॉर्थ ईस्ट किंवा चीन आसाम साईडकडून आपल्याकडे मिळायचा किंवा केरळ साईडकडून मिळायचा. हा चहा जो आहे त्याला सबस्टिट्यूट म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे काढे जे आहेत ते आपल्याकडे दिले जायचे. मग त्याच्यामध्ये पळस फुलांचा काढा किंवा वाळ्याचा काढा किंवा त्याचं पाणी, धण्याचं पाणी हे दिलं जायचं. लिंबू सरबत दिले अजून पण आपण पितो. परंतु चहाला सबस्टिट्यूट म्हणून खऱ्या अर्थाने अनंतमूळ नावाची जी वनस्पती आहे, वेल आहे, तर तो वेल चहापेक्षा टेस्ट त्याची चांगली लागते. तर ते अनंतमूळ जे आहेत लोक जे पण रानात जायचे ते रानातच सगळं पातेले वगैरे घेऊन जायचे आणि तिथे शेकोटी बनवून ते अनंतमूळ सापडून त्याचं मूळ खोदून त्याचा चहा बनवायचे.
1: त्यात दूध पण टाकलं जायचं का सर?
0: हा म्हणजे ते ऑप्शनल आहे, दूध ऑप्शनल टाकू शकतो आपण. तर हा जो चहा आहे तो हा आपल्या इम्युनिटीसाठी खूप चांगला आहे. त्याचबरोबर आपली किडनी जी आहे किडनीच्या विकारावर देखील हा गुणकार. त्याचबरोबर सराटा किंवा गोखरू, लहान गोखरू चा आपल्याकडे माळरानावर एक जमिनीलगत पसरणारा वेल आढळतो. तो देखील हाडांच्या वाढीसाठी आणि किडनीसाठी खूप गुणकारी आहे. त्याचबरोबर 1972 साली जो दुष्काळ आपल्याकडे पडला होता त्या दुष्काळामध्ये अजून पण जुने लोक सांगतात की फांदवेल जी आहे तर फांदीमुळे आम्ही जगलो असं ते अभिमानानं सांगतात. म्हणजे फांदवेल नावाचा आपल्याकडे वेलेचा प्रकार आढळतो. तर तो डोंगराळ भागामध्ये काळी फांदवेल आणि गावाच्या लगत असणारा पांढरा फानवेल, म्हणजे पांढरे हिरवे पानं असतात त्याचे, तर हे दोन्ही प्रकार जे आहेत ते एडिबल आहेत. आपण ते खाऊ शकतो, त्याची भाजी बनवू शकतो आणि पालकाप्रमाणे त्याची भाजी जर

0: बनवली तर ती खूप गुणकारी असते. म्हणजे त्या काळी अशा ह्या रानभाज्या ज्या आहेत त्यांचा आधार घेऊन आपले पूर्वज जे आहेत ते आजी आजोबा जे आहेत ते जगले होते.
1: सर आता दुष्काळ पडला तरी या भाज्या हे सगळं एवढं कमी झालंय की आपण त्यावर पण नाही जगू शकत.
0: बरोबर. परंतु याच्यामध्ये सकारात्मक बाब ही आहे की काही रानभाज्या अजून पण अबिडेंटली आपल्या आजूबाजूला आहेत, म्हणजे फक्त आपल्याला ते माहीत नसतं आणि त्यातून दुर्लक्ष होतं. परंतु याच्यामध्ये ज्या विदेशी आक्रमक वनस्पती आपल्याकडे वाढतात तर यांच्यामुळं आणि वारंवार जे वन वे लावले जातात आपल्याकडे तर याच्यामुळं ह्या रानभाज्यांवर खूप मोठं संकट आलंय आणि यामुळं ह्या रानभाज्या दिवसेंदिवस याचं प्रमाण आपल्याला कमी बघायला मिळत आहे. कारण या रानभाज्यांचं शेती कोणी करत नाही, खूप कमी प्रकार आहे त्याचे, लोक आता शेतीकडे वळतात आहे. जसं करटुले आहे, करटुले आपल्याकडे कारल्याचं प्रमाण आहे किंवा कारल्यापेक्षा चांगली प्रजाती मानली जाते म्हणजे खाण्यासाठी. बऱ्याच लोकांना कारलं कडू वाटतं त्यामुळं करटुलं प्रेफर करतात. तर हे करटुलं जे आहे ते डायबिटीजसाठी गुणकारी मानलं जातं, प्रोटीनचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं आणि हे करटुलं जे आहे ते महाग देखील विकलं जातं. म्हणजे आपल्याकडे 300-400 रुपये किलो त्याचं रेट आहे. तर त्याच्या शेतीकडे काही लोक वळालेत. परंतु दुर्भाग्य गोष्ट ही आहे की आपल्याकडचे विद्यापीठं जे आहेत त्यांनी त्याच्यामध्ये देखील हायब्रिडायझेशन केलंय. म्हणजे रानभाज्यांमध्ये देखील लोक आता वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ जे आहे ते हायब्रिडायझेशन करतात आहे. त्याच्यामुळं खरं गावरान किंवा खरं जे आपलं स्थानिक मूळ रानभाज्या आहेत त्या पण भविष्य काळात आपल्याला मिळतील का याची शाश्वती खूप कमी आहे. तर ह्या ज्या रानभाज्या आपण बघतोय तर त्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतात. समजा एखाद्या ठिकाणी पांथळ जागा आहे तर पांथळ जागी देखील या रानभाज्या उपलब्ध असतात. त्याच्यामध्ये चांगेरी म्हणून जी वनस्पती आहे तर ती कुंडीमध्ये पण नॅचरली उगवलेली दिसते आपल्याला. त्याचबरोबर पांथळ जागी पाण्याच्या आतमध्ये सबमर्ज झालेली त्यातली एक मोठी प्रजाती आपण बघू शकतो. त्याचबरोबर पांथळ जागी नीर ब्राह्मी किंवा ब्राह्मी ज्याला म्हणतो जे केसांसाठी खूप चांगली असते वाढीसाठी, तर ती पण एक रानभाजी आहे. त्याबरोबर मंडूक पर्णी, त्यानंतर नळ म्हणून आयपोमिया एक्वेटिका म्हणून एक रानभाजी आहे. तिला नळ यासाठी म्हणतात की लहान मुलं पूर्वीच्या काळी त्या विलीचा वापर पाणी इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी करायचे. म्हणजे ते आतून पोकळ असते आणि त्यातून एका ठिकाणून पाणी जर टाकलं तर दुसऱ्या ठिकाणी ते पाणी निघतं आणि ती पाण्यावर तरंगते. तिला खूप सुंदर फुलं येतात गुलाबी पांढऱ्या रंगाचे. तर ती पण एक रानभाजी आहे. जे आपलं देशी कमळ आहे, गावरान कमळ आहे, त्याच्या पण पानांची फुलांची भाजी केली जाते. हार्टसाठी खूप चांगली असते ती. कुमुदिनी जी आहे, आपले स्थानिक कुमुदिनी, त्याच्यामध्ये लाल गुलाबी रंग जो आहे आणि पांढरा रंग जो आहे तर त्याच्या पण कंदांची भाजी केली जाते. त्याला जे फळ तयार होतं आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये ते फळ पण खाल्लं जातं. म्हणजे हे पांथळ जागी पण असतात, शेताच्या आजूबाजूला पण असतात, मारण्यावर पण असतात, खडकाळ भागामध्ये, म्हणजे हे प्रत्येक भागामध्ये उपलब्ध असतात. परंतु ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आपण आता की वारंवार वन वे जे लावले जातात, त्यानंतर शेतीमध्ये जे रासायनिक जे तणनाशक वापरले जातात तर त्याच्यामुळे हे दिवसेंदिवस याचं प्रमाण कमी होत आहे. आणि लोक याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना या रानभाज्या ओळखता येत नाही. म्हणजे शेतकरी जरी असला तरी त्याला त्या रानभाज्या ज्या आहेत त्या निकृष्ट प्रतीच्या वाटतात किंवा त्या रानभाज्या खाणं म्हणजे एक मागासलेलं लक्षण वाटतं. परंतु खरं आरोग्य या रानभाज्यामध्ये दडलेलं आहे. मग त्या रानभाज्या ज्या आहेत, जसं आपल्या आजूबाजूला जे मोठमोठे डॉक्टर्स असतात, कोणी हार्टचं स्पेशलिस्ट असतं, कोणी हाडांचं स्पेशलिस्ट असतं, कोणी स्किन स्पेशलिस्ट असतं, तर अशा ह्या रानभाज्या ज्या आहेत त्या स्वतःमध्ये त्या ऑर्गनचे स्पेशलिस्ट आहेत. तर जसं आपण घोळ नावाची जी भाजी आहे ती आपल्या रोडच्या साईडला अजून पण दिसते, मारणावर दिसते, शेताच्या कडेला दिसते, तर ती पोटाच्या विकारावर खूप चांगली मानली जाते. पोट साफ होण्यासाठी, त्याबरोबर पोटाचे जे पण विकार आहेत त्याच्यावर पण ती गुणकारी आहे. तर अशा प्रत्येक रानभाजीचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. तर ते वैशिष्ट्य जर आपण लक्षात घेतलं आणि रानभाजी बनवण्याची पद्धत जी आहे, परत लोकांचा एक गैरसमज की रानभाज्या ह्याची बनवण्याची पद्धत खूप क्रिटिकल असते, आपण सहज त्या रानभाज्या बनवू नाही शकत. तर असे खूप कमी रानभाज्या आहेत ज्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. प्रक्रिया म्हणजे काही काही कंदाचे प्रकार आहेत ते कापल्यानंतर ते व्यवस्थित वाळवावे लागतात किंवा पाण्यामध्ये संता 48 तास ठेवावे लागतात, त्यानंतर आपण ते खाऊ शकतो. का असं करावं लागतं? कारण त्यांच्यामध्ये शक्ती खूप असते, ती शक्ती आपल्याला सहन होत नाही. त्यामुळं आपण त्याला अशी प्रक्रिया केली, त्यातले काही गुणधर्म काढून टाकले तर ते आपण खाऊ शकतो आणि आपल्या शरीराला ते मानवू शकते. पूर्वीच्या काळी लोक खूप कष्ट करायचे त्यामुळे त्यांना ते पचायचं, परंतु आपल्याकडे आता शारीरिक क्षमता तेवढी राहिली नाही आणि त्यामुळं कष्ट लोक करत नाहीत. त्यामुळे ह्या काही कमी मोजके रानभाज्या ज्या आहेत त्याच्यावर प्रक्रिया करून आपण त्या खाऊ शकतो. परंतु बहुतांश रानभाज्या ज्या आहेत आपल्याकडे त्या आपण डायरेक्टली जशा बाकीच्या भाज्या करतात तसे आपण खाऊ शकतो. काही युट्यूब चॅनल्स आहेत रानभाज्या कशा बनवाव्यात याच्याविषयी त्यांनी खूप चांगल्या रेसिपी दिल्या आहेत. युट्यूबवरून त्या रानभाज्या आपल्याला जर मिळाल्या तर त्याच्यावरून त्याची रेसिपी देखील आपण मिळवू शकतो. निसर्गामध्ये आपल्या माळरानावर मसाल्यापासून चहापासून ज्या भाज्या आहेत किंवा फळभाज्या आहेत त्या सगळ्या दडलेल्या आहेत. तिळवण नावाची एक वनस्पती आहे, तर त्याला जे शेंगा येतात त्या शेंगामध्ये जे बिया असतात त्या मोहरीचे सबस्टिट्यूट म्हणून वापरू शकतो. तर हे प्रत्येक रानभाज्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ह्या रानभाज्या एकमेकांना पूरक देखील आहेत. तर त्यामुळं आपल्याला जर सुदृढ लोक जर तयार करायचे असतील किंवा आपल्या स्वतःला किंवा आपल्या परिवाराला सुदृढ बनवायचं असेल, आपल्या नातेवाईकांना सुदृढ बनवायचं असेल, तर आपल्या कुंडीमध्ये देखील आपण ह्या रानभाज्या लावू शकतो. आपल्या आसपास जो ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी ह्या रानभाज्या लावू शकतो. किंवा तुमचं येण्याजाण्याचा रोड असेल त्या रोडवर एखादं झाड किंवा एखादं झुडूप वेल तुम्ही आवर्जून जर लावून ठेवली तर येता जाता काही न करता त्याला पाणी न घालता या नैसर्गिक स्थानिक असल्यामुळं ते जगतील आणि त्याला फळं फुलं आल्यानंतर पानं आल्यानंतर तुम्ही त्या वापरू शकता.
1: पण सर फक्त त्याचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण असं नको व्हायला की आपण त्या भाजी व्यतिरिक्त दुसरं काही पण खाल्लं त्याचे पण साईड इफेक्ट होऊ शकतात.
0: येस, त्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे. अभ्यास म्हणण्यापेक्षा तुमचं ऑब्झर्वेशन जे आहे किंवा स्थानिक जे तज्ज्ञ आहेत त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. मुळात निसर्ग हा एक अभ्यासाची गोष्ट आहे आणि ते फक्त वाचण्याची गोष्ट नाही, कारण फक्त तुम्ही निसर्ग आधारित पुस्तकं जर वाचली तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. जोपर्यंत जमिनीवर उतरून ते वनस्पतीला तुम्ही हात लावणार नाही, डोळ्याने बघणार नाही, तोपर्यंत त्या वनस्पतीची तुम्हाला ओळख होणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही रानभाज्या आहारामध्ये घेणार नाही तोपर्यंत त्या रानभाज्याच्या अंगी असलेले सामर्थ्य त्या किती आरोग्यदायी आहेत हे पण तुम्हाला पटणार नाही. आता खूप मी सांगतोय की ह्या रानभाज्या आरोग्यदायी आहेत, त्या वेगवेगळ्या आजारावर काम करतात, हे का सांगतोय कारण मी त्या रानभाज्या माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये रोजच्या आहारामध्ये काही प्रमाणात घेतोय, त्यामुळे त्याचं गुणधर्म किंवा फायदे मला माहीत होतात आहे. तर त्यामुळं जे पण तुमच्या आजूबाजूला असे रानभाज्या खाणारे लोक आहेत, जे तुमचे आजी आजोबा आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता आणि ते नक्कीच तुम्हाला काही ना काही रानभाज्यांचं गुणधर्म सांगतील किंवा त्यांची जुनी आठवण जी आहे रानभाज्यांच्या निगडीत, जसं फानवेल्याच्या बाबतीत लोक सांगतात अजून पण, तर अशा अनेक रानभाज्यांच्या बाबतीत ते तुम्हाला माहिती सांगतील आणि त्यांची बनवण्याची पद्धत देखील सांगतील.
1: नक्कीच. आणि सर आज तुम्ही देखील इतकी छान माहिती आणि सगळ्या भाज्यांचा उपयोग सांगितलं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
0: याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली की आपण भाज्यांच्या बाबतीत बोललोय, फक्त भाज्या खाऊन आपलं पोट भरत नाही तर त्याच्याबरोबर काहीतरी चपाती किंवा भाकरी पण पाहिजे असते. तर मिलेट जे आहेत, आपले पूर्वज जे मिलेट्स खायचे, मिलेट्स म्हणजे तृणधान्य किंवा त्याला देवधान्य पण म्हणतात, तर हे मिलेट्स जे आहेत ते पण रानभाज्याच्या वर्गात मधलेच येतात. आपल्या डोंगराळ भागामध्ये अजून पण काही मिलेट्सचे प्रकार जे दुर्लक्षित आहेत ते अस्तित्वात आहेत. डॅक्लॅटो सेंटियम इजिप्टिकम नावाचा एक गवताचा प्रकार आहे. तर त्याला जे बिया येतात खूप बारीक बारीक बिया येतात, मोहरीपेक्षा बारीक असतात, तर पण त्याला जास्त प्रमाणात येतात, तर त्याची भात बनवला जाऊ शकतो किंवा त्याची चपाती देखील बनवता येऊ शकते. त्यानंतर राळ जे आहेत किंवा नाचणी जी आहे ते पण मिलेटचाच प्रकार आहे, गवताचाच प्रकार आहे. तर हे म्हणजे आपल्या भाजीबरोबर रोटीचा देखील व्यवस्था या निसर्गामध्ये आहे, नैसर्गिकरित्या झालेली आहे, परंतु आपण हायब्रिडायझेशनच्या मागे जे लागलो आहे तर ते थांबवणं गरजेचं आहे आणि जे आपलं मूळ आहे ते आधी वाचवणं गरजेचं आहे आणि त्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने समृद्ध भारत आणि आरोग्यदायी भारत हा बनवता येईल. कारण या रानभाज्यांचा वापर इथले कीटकांपासून पशुपक्षी हे पूर्वापार करत आलेच आहेत, माणसं देखील करत आलेले होते, परंतु या विकासाच्या नावाखाली आपण हे सगळं विसरत चाललोय आणि निसर्गापासून लांब चाललोय. जेवढं आपण निसर्गापासून लांब जाऊ तितकं आपल्याला आरोग्याच्या समस्या होणार आहेत, आपल्याला मानसिक आणि शारीरिक समस्या तर होणारच आहेत. त्यामुळं सगळ्यात सुदृढ जर आत्ता सध्या कोणी असेल ते म्हणजे आदिवासी समाज. आणि आदिवासी समाज सुदृढ का आहे, कारण त्या रानभाज्यांची त्यांना ओळख आहे आणि त्या रानभाज्या आहारामध्ये देखील आणतात. त्यामुळं हेल्थच्या बाबतीत आपण जर त्यांना आदर्श ठेवून जर या रानभाज्या खायला चालू केलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला अनेक शारीरिक व्याधींपासून आपण मुक्त होऊ शकतो. आणि जे आपले आजी आजोबा शंभरी गाठत होते तर तशी शंभरी आपण पुन्हा एकदा गाठू शकतो.
1: नक्कीच नक्कीच सर. आणि हे सगळे फक्त अभ्यास करा याच्यावर प्रॉपर, कारण ते खूप महत्वाचं, कारण जर दुसरं खाल्लं तर काही होऊ शकतं का पण आपल्याला?
0: साहजिक आहे. आता काय माहिती का की आपल्याला जेव्हा आपण किराणा दुकानात जातो, आपण गहू मागितला, जर समोरच्याने आपल्याला तांदूळ दिला तर आपण लगेच त्याला म्हणतो की हा गहू नाही आहे, हा तांदूळ आहे, कारण गव्हाची पारख आपल्याला आहे. त्याच पद्धतीने जेव्हा आपण एखाद्या आपल्या रोड साईडला जातो किंवा जंगलामध्ये जातो, मारणावर जातो, शेताच्या कडेला जातो, त्यावेळेस अनेक प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी असतात. तर खऱ्या अर्थाने जर आपल्याला त्या वनस्पतीची पारख असेल किंवा जे जाणकार लोक आहेत त्यांना जर आपण सोबत घेऊन गेलो तर ते नक्कीच आपल्याला त्या विशिष्ट प्रकारची वनस्पती आपल्याला पाहिजे आहे तर ती शोधून देऊ शकतात किंवा त्यांची ओळख करून देऊ शकतात. त्यामुळे हे तेवढं अवघड नाही आहे, फक्त योग्य व्यक्तीचा संदर्भ किंवा योग्य व्यक्ती तुमच्या सोबत अनुभवी असणं हे गरजेचं आहे.
1: सर, ही माहिती खूप छान दिलीत आणि एकदम सोपी दिली आणि प्रत्येक गोष्टीचं महत्व तुम्ही सांगितलं, उपयोग तुम्ही सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: तर मंडळी, आताच आपण अमित सरांकडून आजच्या अतिशय महत्वाच्या विषयावर गप्पा मारलेल्या आहेत आणि खरं म्हणजे पूर्वी आपण आत्ताही म्हणतो की आपले पूर्वज जे होते ते किती सुदृढ होते किंवा ते किती छान होते, अजूनही ते काम करताना आणि आपण करू शकत नाही त्याचं म्हणजे राजच हे की त्यांनी ते सगळं खाल्लेलं आहे आणि आपण खात नाही आहेत. तर आता हे कसं आपल्याला बघता येईल, कसं आपण याचा अभ्यास करू, यावर आपण आता थोडंसं याला देखील आपण महत्त्व देऊयात जेणेकरून आपलं जे पुढचं भविष्य आहे, भविष्य म्हणण्यापेक्षा आपली जी पुढची पिढी आहे तिला देखील ह्या सगळ्या गोष्टी कळतील आणि आपल्याला देखील कळतील. तर मंडळी, आता वेळ झाली आहे सरांचा निरोप घेण्याची. आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. आणि मंडळी, सिंचनासोबत घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे नवे दर आता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं जाहीर केलेत. नवीन जलदर जून 2029 पर्यंत लागू असतील. प्राधिकरणानं यापूर्वी 2022 जलदर निश्चित केले होते. त्याची मुदत जून 2025 संपली होती, परंतु विविध कारणांमुळे जुन्या दरांना वारंवार मुदतवाढ दिली जात होती. प्राधिकरण अध्यक्षा श्वेताली ठाकरे, सदस्य राजेंद्र ठाकरे आणि डॉक्टर प्रभात कुमार जैन यांनी या महिन्यात जलदर निश्चितीचं काम अखेर पूर्ण केलंय. प्राधिकरणाचे सचिव सुनील काळे यांनी जलसंपदा विभागाचे व्यवस्थापन आणि लाभक्षेत्र विकास सचिव डॉक्टर संजय बेलसरे यांना नवीन जलदर मंजुरीच्या आदेशाची प्रत गुरुवारी म्हणजेच 18 तारखेला पाठवली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता सिंचनाचे आणि तसेच पाण्याचे नवे जलदर लागू झालेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: नमस्कार, मी स्वप्निल जोशी. आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पारनेर शहर आणि तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे आणि सर्वसामान्य नागरिक आणि पशुधन पाणी आणि चाऱ्यासाठी भटकत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यात तत्काळ शासकीय टँकर सुरू करावे, अवैध पाणी उपसा थांबवावा आणि पठार भागावर जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सुनीता सोबले यांनी केली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपण पाहतो आहोत सध्या पाण्याचा तुटवडा किती जाणवतो आहे आणि पारनेरमध्ये देखील पाणी मिळत नाही आहे, पिण्यासाठी पाणी नाही आहे, तसंच जनावरांसाठी चारा नाही आहे. म्हणजे पारनेरमध्ये पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे आणि त्याच संदर्भात सुनीता सोबले या ज्या समाजसेविका आहेत त्यांनी पत्र दिलेलं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी आता जाणून घेऊयात काल म्हणजेच 21 जून 2026 रोजी घडलेल्या काही लक्षवेधी महत्वपूर्ण घडामोडी। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीनं काल बहिष्कार घातला। तसंच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील जॉगिंग पार्क इथं काल सकाळी विशेष भव्य योग कार्यक्रम झाला। जिल्हा प्रशासन, अहिल्यानगर महापालिका, काका ट्रस्ट आणि क्रीडा भारती अहिल्यानगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील डीके मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात योग दिन अनोखा पद्धतीनं साजरा करण्यात आला। योग दिनाचं औचित्य साधत विद्यालयातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था योग दिनाच्या लोगो थीम मध्ये करण्यात आली। अकोले तालुक्यातील डोंगरगाव मध्ये शनिवारी म्हणजेच 20 तारखेला 4 वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याच्या जबड्यातून तिच्या वडिलांनी जीवाची पर्वा न करता सोडवलं। मात्र धावत असताना बाप लेक दोघंही अंधारात खोल विहिरीत कोसळल्यानं जखमी झाले। त्यांच्यावर संगमनेर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे। भारताच्या इंग्लंड दौऱ्यात 14 ते 19 जुलै 2026 या कालावधीत 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल। या दौऱ्यासाठी स्टार फलंदाज शुभमन गिलची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर मंडळी हे होते काल म्हणजेच 21 जून रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: रसिक हो रेडिओ नगर 90.4 एफएम वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन। अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात। शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी। आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी नेटच्या पेपर फुटी नंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत रविवारी म्हणजे काल 21 तारखेला नीटची फेरपरीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पडली आहे बरं का. आणि पोलीस बंदोबस्तात अहिल्यानगर शहरातील 12 परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांचं वितरण करण्यात आलं आणि या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 5385 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 731 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. हो, आपल्या अहिल्यानगरमध्ये म्हणजे आपल्या अहिल्यानगर शहरासोबतच जिल्हाभरातून सकाळीच परीक्षार्थी जे आहेत ते शहरात दाखल झाले. ते सकाळी 11 ते 5 या वेळेत परीक्षा केंद्रांमध्ये उपस्थित राहिले. कडक तपासणी केल्यानंतर त्यांना केंद्रांमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर 2 ते 5 या वेळेत तर दिव्यांग प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी 6:20 सुमारास परीक्षा घेण्यात आली. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 731 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ना NCMC कार्डची योजना आणली आहे. मात्र पारनेर आगारात ना कार्ड मिळवण्यासाठी प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार समोर आलाय. या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांच्या नेतृत्वाखाली आगार प्रमुख प्रशांत काळे यांना निवेदन देऊन प्रवाशांची होणारी लूट तातडीनं थांबावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर म्हणजे आता सध्या ना एसटीनं प्रवाशांना NCMC कार्डची सुविधा दिली आहे आणि त्यामुळे काय होणार आहे तर पुढे जाऊन काही सवलती मिळणार आहेत. पण आता या नोंदणीमध्ये म्हणजे NCMC कार्ड नोंदणीमध्ये देखील प्रवाशांची लूट होती आणि त्यामुळे प्रवाशी आता कंटाळलेत या सगळ्या गोष्टींना आणि त्यांनी आंदोलनाचा तीव्र इशारा देखील दिला आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, मागील काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रविवारी म्हणजे कालच अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत पार पडली आहे. आणि देशभरातील 551 आणि विदेशातील 14 परीक्षा केंद्रांवर 22.89 लाख विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा दिली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली होती, त्यामुळे नीटची फेरपरीक्षा घेण्याची नाचक्की नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि सरकारवर आली होती. कोणत्याही परिस्थितीत नीट फेरपरीक्षेत हेराफेरी होऊ नये यासाठी सरकारनं कंबर कसली होती आणि परीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात आली होती. तर प्रश्नपत्रिका ठेवलेल्या ठिकाणांच्या भोवती पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांचा पहारा ठेवण्यात आला होता. तर म्हणजे अशा प्रकारे नीट परीक्षा जी आहे ती एकदाची व्यवस्थित पार पडली आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: They're very giving. They care a lot about the kids and everyone else.
1: Which projects you see?
0: I've seen the adoption center,
1: okay,
0: the schools, and Anam Prem, which is for the disabled.
1: Okay. So, would you like to come back to India again?
0: Yes, very much.
1: Why?
0: Because everyone is just so sweet here and food is good.
1: Okay. So, what is your message for our listeners or us?
0: Visit Snehalia.
1: Okay. Thank you for coming and chit-chat with us.
0: Thank you very much for inviting me.
1: Thank you. श्रोते हो, आपल्या स्नेहालय संस्थेला नेहमीच वेगवेगळे पाहुणे भेट देत असतात आणि तसंच नुकतंच कॅलिफोर्निया येथील 12वीचा विद्यार्थी तनय यानं भेट दिली आणि तेव्हा त्याच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आर्ज ऋतू येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये आपल्याला भेटायला. आणि उद्या सकाळी 7 वाजता आपण भेटणार आहोत आपल्या आवडत्या नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।

श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण ऐकत आहोत श्री शरद गंगाधर धल्पे लिखित आईच्या कविता या काव्यसंग्रहातील निवडक कविता. आईच्या प्रेमाचा, तिच्या त्यागाचा, मायेचा आणि संस्कारांचा सुंदर शब्दांमध्ये व्यक्त झालेला हा काव्यप्रवास श्रोत्यांच्या मनाला नक्कीच स्पर्श करणारा आहे. शनिवारी आपण या काव्यवाचन मालिकेतील माझी आई ही कविता ऐकली. आज आपण ऐकणार आहोत याच काव्यसंग्रहातील आणखी एक सुंदर अशी कविता, वात्सल्याची मूर्ती. आई म्हणजे मायेचा सागर, त्यागाची मूर्ती आणि प्रेमाचा अखंड झरा असतो. तिच्या सहवासातील आठवणी, तिचे कष्ट आणि तिची निस्वार्थ माया यांचं भावविश्व उलगडणारी ही कविता निश्चितच आपल्या मनाला भिडेल. चला तर मग ऐकूयात वात्सल्याची मूर्ती ही कविता. वात्सल्याची मूर्ती तू ग, तू मायेचा सागर, गाऊ किती गाणी तुझी हा मायेचा पाझर. हे सुंदर जग दाखविले तूच दिला आकार, तुझ्यामुळे मी घडलो आई थोर तुझे उपकार. घासातला घास तुग मायेने भरवला, तुझ्या शिवाय का या जन्माला अर्थ प्राप्त झाला. पाहून तुझा चेहरा आई हर्ष होई मनाला, ऐकून तुझ्या त्या गुज गोष्टी विसरून जाई जगाला. ऐकून तुझ्या त्या गुज गोष्टी विसरून जाई जगाला. श्रोते हो, श्री शरद गंगाधर धल्पे यांच्या आईच्या कविता या काव्यसंग्रहातील वात्सल्याची मूर्ती ही कविता आपण ऐकली. आईच्या प्रेमाची खोली, तिच्या मायेची उब आणि तिच्या त्यागाची महानता शब्दांमध्ये पूर्णपणे व्यक्त करणं अशक्यच आहे. तरी सुद्धा ही कविता आईविषयीच्या भावना अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवते. आईचे ऋण कधीही फेडता येत नाही, मात्र तिच्याविषयीचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता कायम जपता येतो याची आठवण ही कविता करून देते. उद्या सुद्धा आपण आईच्या कविता या काव्यवाचन मालिकेतील आणखी एका सुंदर अशा कवितेसह भेटूया. पण आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. थोड्याच वेळात भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतो तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, 22 जून 1994 हा दिवस महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो. तत्कालीन महाराष्ट्र शासनानं राज्याचे पहिले सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर केले. या धोरणाचा मुख्य उद्देश महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये समान संधी उपलब्ध करून देणे हा होता. या धोरणाअंतर्गत सरकारी, निमसरकारी आणि शासन अनुदानित संस्थांमधील नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 30% आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे महिलांच्या रोजगाराच्या संधी वाढल्या आणि विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा सहभाग अधिक मजबूत झाला. याच धोरण आणखी एक ऐतिहासिक भाग म्हणजे ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांसाठी 1/3 म्हणजेच 33% आरक्षणाची तरतूद. पुढे हा आदर्श देशभरातील महिला आरक्षणाच्या धोरणांसाठी प्रेरणादायी ठरला. महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळावं, त्याचे आर्थिक स्वावलंबन वाढावे आणि समाजातील त्यांचा दर्जा उंचवावा या उद्देशानं राबवण्यात आलेले 1994 महिला धोरण आजही महाराष्ट्राच्या प्रगतीशील वाटचालीचे महत्वपूर्ण असे उदाहरण मानले जाते. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.
1: नमस्कार, मी बालगायिका कुमारी स्वराली रमेश जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिम्मत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साडी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आज आहे 22 जून. अनेक घडामोडींचा हा दिवस आहे. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा दिवस आहे. 22 जून 2007 रोजी त्या तब्बल 194 दिवसांचा जो अंतराळ मोहीम आहे त्या मोहिमेनंतर त्या पृथ्वीवरती परतल्या. या मोहिमेदरम्यान त्यांनी अनेक महत्वाची वैज्ञानिक कामगिरी पार पाडली आणि 4 वेळा अंतराळ भ्रमण म्हणजेच स्पेस वॉक देखील केले. त्यावेळी त्यांनी महिलांमधील सर्वाधिक स्पेस वॉक वेळेचा जागतिक विक्रम सुद्धा आपल्या नावावरती केला होता. पुढील काळामध्ये त्यांनी आपल्या या यशाची जी नवी उंची गाठली ना भाई बस 30 जानेवारी 2025 रोजी त्यांनी एकूण 62 तास 6 मिनिट अंतराळामध्ये स्पेस वॉक करत महिलांमधील सर्वाधिक स्पेस वॉक वेळेचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. यामुळे 22 जून हा दिवस त्यांच्या एका ऐतिहासिक अंतराळ मोहिमेच्या यशस्वी समाप्तीची आठवण करून देतो. जिद्द धैर्य आणि अथक परिश्रम यांच्या जोरावरती अंतराळ विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली आणि आजही जगभरातील तरुणांसाठी सुनीता विल्यम्स या प्रेरणास्थान ठरत आहेत. तर मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: मुलांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आहार जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज मी तुमच्यासाठी आणलेली आहे एक हटके आणि चविष्ट रेसिपी, आणि त्या रेसिपीचं नाव आहे फणस बिर्याणी. मांसाहारी बिर्याणीची चव देणारी ही शाकाहारी डिश अनेकांना आवडीची ठरतीये, अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. तर साहित्य अगदी सोपं आहे, तुम्ही पटकन पेन पेपर घ्या आणि नोट डाऊन करून घ्या. तर 2 कप कच्चा फणस तुकडे करून उकडलेला उकडून घ्या बरं का. त्याचसोबत 2 कप बासमती तांदूळ, 2 कांदे, 1 टोमॅटो, 1 कप दही, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, हळद, तिखट, मीठ, पुदिना, कोथिंबीर, तूप किंवा तेल. कृती अत्यंत सोपी आहे. सर्वप्रथम तांदूळ 70% भिजवून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून टाका आणि कांदा सुद्धा सोनेरी होईपर्यंत परता. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, दही, मसाले आणि उकडलेला फणस घालून चांगले मस्त पैकी परतून घ्या. आता भांड्यामध्ये प्रथमतः फणसाचे मिश्रण आणि त्यावरती तांदूळ असा थर लावा. त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा घाला. हा थर झाल्यावरती थोडंसं तूप घालून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट मंद आचेवरती दम द्या. गरमागरम फणस बिर्याणी रायता आणि सॅलड सोबत सर्व्ह करा, आणि पावसाळ्यातील जेवणाची मजा दुप्पट करा. चविष्ट, पौष्टिक आणि आगळी वेगळी फणस बिर्याणी ही नक्की ट्राय करा, आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगर मध्ये. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11.
1: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, नखांना आकर्षक असा लुक देण्यासाठी नेल पेंट हा आपल्या मेकअपचा एक अतिशय महत्वाचा भाग असतो, पण सतत नेल पेंट लावल्यानं काही छोट्या मोठ्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात बरं का. वारंवार नेलपेंट लावल्यामुळे नखे पिवळी पडू शकतात, कोरडी होऊ शकतात आणि सहजपणे तुटू शकतात. काहींना नेलपेंट मधील रसायनांमुळे खाज, जळजळ किंवा अॅलर्जीचा सुद्धा त्रास होऊ शकतो. तसंच नेलपेंट काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रिमूव्हरचा जास्त वापर केल्यास नखांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. काही वेळा नेलपेंटच्या तीव्र वासामुळे डोकेदुखी किंवा मळमळ सुद्धा जाणवू शकते, आणि म्हणूनच अधूनमधून नखांना नो नेलपेंट दे द्या. चांगल्या दर्जाचे नेलपेंट वापरा आणि नखांची नियमित काळजी घ्या. लक्षात ठेवा सखींनो, सुंदर रंगांसोबतच निरोगी नख सुद्धा तितकीच महत्वाची असतात, त्यामुळे काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत। श्रोते हो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जी ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आज 22 जून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचा दिवस। याच दिवशी 1897 साली चाफेकर बंधूंनी इंग्रज अधिकारी रँड याच्यावरती गोळ्या झाडून इंग्रज सत्तेविरुद्धचा आपला संताप व्यक्त केला होता। याच ऐतिहासिक घटनेवरती आधारित विशेष नाटिका आपण ऐकणार आहोत आपल्या रेडिओ नगर 90.4 FM च्या माध्यमातून।
2: प्लेगने पुण्याला ग्रासले होते, पण रोगापेक्षा भीषण होता इंग्रजांचा अत्याचार। जनता उपचारांच्या नावाखाली छावण्यात कैदी बनली आणि 3 तरुणांच्या मनात ज्वालामुखी पेटला। दामोदर, बाळकृष्ण आणि वसंत चाफेकर

0: हे उपचार नाहीत, ही तर सरळ सरळ गुलामी आहे.
1: आपण गप्प बसलो तर आपली पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही.
2: निर्णय घ्या भावानो, आज आताच.
3: 22 जूनची रात्र, डेक्कन जिमखान्यावर अंधाराच्या सावल्या नाचत होत्या. एक बाजूला इंग्रजांचा अभिमान आणि दुसरीकडे 3 भारतीयांची तडफ. आणि मग इतिहासाने श्वास रोखला.
2: वेळ आली, हिंदुस्तान आपला आवाज आज उठवणार आहे.
4: आणि अशातच पुण्यात प्लेगने थैमान घातले. तर दुसरीकडे रँड सारखा राक्षस जनतेला छळून मारतोय. या सूड भावनेतूनच

आणि दिवस ठरला 22 जून 1897 इंग्लंडच्या राणीच्या अमृत महोत्सवाचा दिवस उगवलाय. अनायसे संधी चालूनच आली आहे, तेव्हा घाव घालायचाच असे ठरले. योगा योग चालून आला, बाळकृष्ण बोले बंधूला, रँड वरती करूया हल्ला. राणीच्या पार्टीहून रँड घराकडे निघाला.

0: आणि त्या एका आवाजाने पुण्याच्या भूमीने प्रथमच अन्यायाविरुद्ध बंडाचा पर्वत हलताना पाहिला. रँड कोसळला पण उखला हिंदुस्थान.
1: 1898 अन्यायाचे दरबार. दामोदर चाफेकर साखळदंडात बंद पण चेहरा स्वातंत्र्याच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी.
2: यू शॅल बी हँग्ड.
3: मी इंग्रज अधिकाऱ्याला मारलं नाही, मी अत्याचाराला उत्तर दिलं आहे. भारत अजून झोपेत आहे पण माझं रक्त त्याला जाग करेल.
0: आणि त्याच क्षणी हिंदुस्थानच्या भूमीने अजून एक शहीद जन्मास घातला. स्वातंत्र्याच्या मार्गावर कोमल फुले नव्हती, होती फक्त काटेरी झाडे आणि त्यावर चालणारे असेच वीर.

श्रोतेहो, 22 जून 1897 रोजी घडलेल्या ऐतिहासिक घटनेवरती आधारित ही विशेष नाटिका आपण ऐकली. चाफेकर बंधूंचं धैर्य, देशप्रेम आणि बलिदान आजही आपल्याला प्रेरणा देत राहतं. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.9.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरीला सफरीला।
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं।
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात।
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी।
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता लेखक सुहास मुळे। ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, महिलांच्या हक्कांचं संरक्षण, त्यांच्या तक्रारींचं निराकरण आणि समाजामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग कार्यरत असतो. महिलांवरती अन्याय, छळ, कौटुंबिक हिंसा, कार्यस्थळी होणारा त्रास किंवा इतर कोणत्याही प्रकारचा भेदभाव झाल्यास महिला आयोगाकडे तक्रार करता येते. महिला आयोग केवळ तक्रारींचं निवारण करत नाही तर महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक राहण्याचं सुद्धा काम करत असतो. विविध कायदे, योजना आणि संरक्षणात्मक उपाय यांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा काम महिला आयोगाचं आहे. महिलांनी अन्याय सहन न करता आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा, कारण सुरक्षित, सक्षम आणि स्वावलंबी महिला हीच समाजाच्या प्रगतीची खरी ताकद आहे. त्यामुळे मंडळी, महिला आयोगाची व्यवस्थित अशी माहिती घ्या. काहीही अडचण असल्यास तुम्ही मला विचारू शकता, आपल्या रेडिओ नगरला भेट देऊ शकता, किंवा त्या आपल्या ज्या जिल्ह्याच्या महिला आयोगा जे कार्यालय असतं तिथे जाऊन सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्या मनामध्ये दररोज कितीतरी विचार, भावना आणि अनुभव जमा होत असतात, पण प्रत्येक वेळी ते कोणाशी व्यक्त करणं शक्य होत नाही. अशा वेळी डायरी लिहिण्याची सवय ना फार फार फार उपयोगी ठरते असते. मनातल्या गोष्टी कागदावरती उतरवल्यानं मन हलकं वाटतं, तणाव कमी होण्यास मदत होते आणि आपल्या भावनांना योग्य ती दिशा मिळत असते. याशिवाय आपल्या चांगल्या वाईट अनुभवांकडं नव्या दृष्टीनं पाहण्याची सुद्धा आपल्याला संधी मिळते. डायरी लिहिण्यासाठी कोणतेही विशेष नियम नाहीयेत. दिवसातील एखादा आनंदाचा क्षण, एखादी चिंता, एखादे स्वप्न किंवा एखादा छोटासा विचार सुद्धा तुम्ही डायरीमध्ये लिहू शकता. त्यामुळं आजच ही सवय लावा. कदाचित तुमची डायरीच तुमची सर्वात विश्वासू मैत्रीण असू शकते. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी मुग्धा पाटील. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. गेल्या अनेक दिवसापासून आपण सुरेश सावंत लिखित योग निर्झर या पुस्तकातील योग विषयक माहिती जाणून घेत आहोत. शनिवारी आपण मनाचं सामर्थ्य हा अध्याय जाणून घेतला. आज आपण योगाभ्यासातील एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजेच सूर्य नमस्कार याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग योग निर्झर या पुस्तकातील सूर्य नमस्कार या अध्यायातून आजचे विचार ऐकूयात. सूर्य नमस्कार म्हणजे 12 योग स्थितींचा एक क्रमबद्ध संच. या आसनांमुळे शरीरातील जवळपास सर्व स्नायू आणि सांधे कार्यरत होतात. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम एकाच वेळी होतो. सूर्य नमस्कार नियमित केल्यानं शरीराची लवचिकता वाढते, स्नायू मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार अत्यंत उपयुक्त मानला जातो. सूर्यनमस्कार करताना श्वासोच्छवासावरती विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि शरीराला अधिक प्राणवायू मिळतो. यामुळे दिवसभर उत्साह आणि ताजेपणा जाणवतो. शारीरिक फायद्यांसोबतच सूर्यनमस्कार मानसिक आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. नियमित सरावामुळे एकाग्रता वाढते, तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहण्यास मदत होते. सूर्यनमस्कार हा दिवसाची सुरुवात करण्याचा एक उत्तम मार्ग मानला जातो. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये सूर्यनमस्कार केल्यास शरीर आणि मन दोन्हीसुद्धा ऊर्जावान होतात. मात्र सूर्यनमस्कार करताना घाई करू नये. आपल्या क्षमतेनुसार योग्य पद्धतीनं आणि नियमितपणे सराव करणं महत्वाचं आहे. योग्य मार्गदर्शनाखाली केल्यास त्याचा अधिक चांगला लाभ मिळू शकतो. उद्याच्या भागामध्ये आपण सूर्यनमस्कारामधील विविध आसनांविषयीची अधिक चांगल्या पद्धतीने माहिती घेणार आहोत. अधिक सूक्ष्मरित्याने आपण त्या गोष्टींकडे पाहणार आहोत. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। मंडळी, आजचा दिवस आपल्या स्नेहालय परिवारासाठी अतिशय आनंदाचा आणि खास आहे। स्नेहालय परिवाराच्या हितचिंतिका समाज कार्याच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यात आनंद आणि आशेचा प्रकाश निर्माण करणाऱ्या मनीषा प्रकाश येंगल यांचा आज वाढदिवस आहे। या आनंददायी प्रसंगी वाढदिवसानिमित्त स्नेहालय परिवार आणि रेडिओ नगरच्या पूर्ण टीम कडून तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। ईश्वर तुमच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि यशाची भरभराट करो। तुम्ही समाजसेवेच्या माध्यमातून सुरू ठेवलेला हा प्रेरणादायी प्रवास अधिक यशस्वी व्हावो ही सदिच्छा। मनीषाताई आपल्या प्रेमळ सहकार्यामुळे आणि जिव्हाळ्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत असतं। आपल्या कार्याला अशीच उंच भरारी मिळत राहो आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा। आता मनीषाताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत हृदयाला स्पर्श करणार आपण ऐकणार आहोत। तुम तो यही कही बाबा मेरे पास हो हे सुरील गीत ऐकत मनीषाताई तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, काल 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अहिल्याबाई होळकर मनपा क्रमांक 11 शाळेमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वृक्षासन, ताडासन, पद्मासन तसेच विविध योगासने आणि कवायतींचे सुंदर सादरीकरण करून योगांचे महत्व अनुभवले. श्रोती हो, योग ही भारताची हजारो वर्षाची प्राचीन परंपरा आहे. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्याचे योग हे एक प्रभावी माध्यम मानले जाते. संयुक्त राष्ट्र संघाने 2014 मध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. 21 जून 2015 रोजी जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस अर्थात ग्रीष्म अयन म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व दिले आहे. आज जगातील 170 हून अधिक देशांमध्ये योग दिन उत्साहाने साजरा केला जातो आहे. योगामुळे शरीर लवचिक व सुदृढ बनते, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते, तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते, तसेच श्वसन क्रिया सुधारते, रोग प्रतिक्रिया शक्ती वाढते आणि मन शांत प्रसन्न राहते. अहिल्याबाई होळकर या शाळेच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजावून सांगण्यात आले. योगासने करताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह ओसडून वाहत होता. विशेष म्हणजे हा योग दिन केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटे नियमित योगासन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा योग दिन अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. चला तर मग आपणही निरोगी आणि आनंदी जीवनासाठी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया. करू योग, राहू निरोग. तर मंडई, स्नेहालय संचलित अहिल्याबाई होळकर मनपा शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने योग दिन साजरा करण्यात आला. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. याच बालभवन प्रकल्पामध्ये जागतिक योग दिन

0: इन हा उत्साहात पार पडला. करू योग राहू निरोग हा संदेश देत बालभवन मध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजावून सांगण्यात आले. योग ही भारताची प्राचीन आणि अमूल्य परंपरा असून शरीर मन आत्मा यांचा समतोल साधण्याचे प्रभावी माध्यम आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2014 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी विद्यार्थ्यांना योगामुळे होणारे फायदे निरोगी आणि सकारात्मक शैलीसाठी योगाचे महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून विविध योगासने आणि प्राणायामचा सराव करून घेण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने शिस्तबद्ध आणि आनंदाने सहभाग घेतला. योगाभ्यासासोबतच योग्य श्वसनाचे महत्व देखील विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयी जनजागरूकता निर्माण झाली आणि नियमित योगाभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि सर्व स्टाफ सदस्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. चला तर मग श्रोते हो, आपणही दररोज काही मिनिटे योगासाठी देऊया आणि निरोगी आनंदी जीवनाचा संकल्प करूया. योग करा, निरोगी रहा, योग अंगीकारा, आरोग्याचा मंत्र जपा. तर मंडळी, आताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पामध्ये कशा प्रकारे उत्कृष्ट पद्धतीने योग दिन साजरा करण्यात आला. तर मंडळी, यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी गायक वैदेही समीर आठले. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा प्रकल्प अहिल्यानगर येथील 7 सेवा वस्त्यांमध्ये राबवला जात आहे. तर मंडळी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन मध्ये नारी सन्मान कार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन येथे नारी सन्मान कार्ड नोंदणी शिबिर उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरामध्ये महिलांची नारी सन्मान कार्डसाठी नोंदणी करण्यात आली, तसेच या कार्डचे महत्त्व, त्यांचे फायदे आणि विविध शासकीय योजनांशी जोडलेले लाभ याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल, घटस्फोटित, विधवा आणि गरजू महिलांचे अर्ज भरून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी यास्मिन शेख मॅडम यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत महिलांशी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे असे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिबिर यशस्वीरित्या पार पडले. नारी सन्मान कार्ड हे महिलांच्या सन्मान, सक्षमीकरण आणि विविध शासकीय सुविधांपर्यंत सहज पोहोच निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे साधन मानले जाते. या माध्यमातून महिलांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती व लाभ मिळवणे अधिक सोपे होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन येथील सर्व स्टाफ सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे शिबिर सुरळीत आणि प्रभावीपणे पार पडले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणतात. महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत त्यांना सक्षम बनवण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न ठरला. सशक्त नारी, सक्षम समाज हाच प्रगतीचा खरा पाया आहे. तर मंडळी, नारी सन्मान कार्ड शिबिर डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन मध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडला. त्याचबरोबर शासकीय योजनांची माहिती तेथील महिलांना देण्यात आली. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
3: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. मंडळी, दुपारी 2 वाजता हार्मोनियम द परफेक्ट ट्यून हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत भाग 19. त्याचबरोबर आपण सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 नगर डायरी या शो मध्ये मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रवदन मिश्रा यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अनुजा मुळे. मंडळी, त्याचबरोबर रात्री 9 वाजता स्वर संजीवनी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. शुद्ध सारंग सादर करते आहेत सुहास जोशी. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी निलेश बोरसे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सावन का महीना पवन करे सोरू,

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
1: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर
2: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
3: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
2: रसिक हो, मागच्या एपिसोड मध्ये आम्ही यमन आणि खेम कल्याणाचा उल्लेख केला होता.
4: बरोबर.
2: आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. तर या एपिसोड ची सुरुवात आपण यमन आणि खेम कल्याणातल्या बंदिशींमधनी करूया. तर तुला काकांनी जी
4: यमनचा जो ख्याल शिकवलाय
2: त्याच्यामधून रूप आणखी स्पष्ट होत.

0: क्या बात है, सुंदर बंदिश। आता ह्याच्या पासून वेगळा कसा आहे खेम कल्याण, थोडासा दाखव।
1: खेम कल्याणची मी ख्यालाची बंदिश थोडीशी दाखवते।

0: म्हणजे स्वर तेच असून सुद्धा किती वेगळं रूप आहे याचं.
1: नुसतं त्याचं चलन वेगळं झालं की राग बदलतो.
0: आणि खादिम हुसेन खासाबांची अप्रतिम बंदिश आहे, द्रुत बंदिश
1: त्यांनी सजन पिया या नावाने बंदिशी केल्या. फार चारच ओळींची छोटीशी बंदिश आहे पण फार सुंदर बंदिश आहे.

0: वा वा क्या बात है, बहुत अच्छी। आणि मागच्या एपिसोड मध्ये आपण बिहागाचाही उल्लेख केला,
1: बरोबर,
0: तर ती पारंपरिक बंदिश ख्यालाची थोडीशी ऐकू।
1: ख्यालाची पारंपरिक बंदिश म्हणजे त्याचं महत्व असं आहे बरं का, की विशेषतः मी तुला सांगते की तसं दु हुसेन खान साहेब जे होते त्यांनी विनोद पिया या नावाने बंदिशी केल्या, आणि त्यांचा कालखंड बघता ही बंदिश जवळपास 125 ते 150 वर्षांपूर्वीची असावी। तर आणि ह्या बंदिशीचं अजून एक वैशिष्ट्य मला नेहमीच वाटत आलेलं आहे की काका नेहमी सांगायचे बघ की जर साहित्यिक आशय आणि सांगीतिक आशय, साहित्य जे म्हणजे जे शब्द आहेत, जरी शास्त्रीय संगीतात गौण महत्व असलं तरी शब्दांचा आधार तर आपण घेतोच, तर साहित्यिक आशय आणि सांगीतिक आशय हा जर जुळला तर ती बंदिश अजून अर्थपूर्ण
0: आणि अधिक फुलते। ती बंदिश, वा वा,
1: बंदिशीचे शब्द कैसे समजाऊ सखीरी, तर तुम्ही नुसतं त्याच्यामध्ये पहा की त्या स्वर रचना कशी आहे, शब्दांच्या बरोबर ते स्वर कसे जात, प्रयत्न करते।

0: ह्या बंदिशीच्या प्रत्येक ओळीवर गाता येईल अशी ही बंदिश आहे.
1: आता या अनुषंगाने मला काकांनी तुला जे उच्चारणाविषयी सांगितलं होतं ना, ते मला आता एकदम आठवलं. त्या बंदिशीमध्ये बीर बिरहा त्याचा जो उच्चार, तर अशा थोडस त्याबद्दल सांग ना उच्चारणाबद्दल काकांनी तुला काय
0: बाबतीत काय होतं की आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलतो आणि मराठीचे उच्चार खूप ठोस असतात, स्पष्ट असतात. तर ह्या सगळ्या ज्या बंदिशी आहेत त्या हिंदी उर्दू ब्रजभाषेत अशा असतात आणि त्याचं उच्चारण जर त्या ढंगाने झालं तर ते जास्ती छान वाटतं. विशेषतः आग्रा घराण्यामध्ये ह्या बंदिशीच्या उच्चारणाला फार महत्व आहे. बरं,
1: बिरहा दाखव ना कसं काकांचं कानात
0: बिरहा
1: हे नाही येणार नाही.
0: कसं बिरहा तो विरह आहे ना, म्हणजे मी जो साहित्यिक आणि सांगितिक आशय म्हणते तो हाच
1: बिरहा सता.
0: किंवा छायानटच्या

0: त्याच्यामध्ये येऊ शकत नाही.
1: हे काकांनी मी गायला लागले की मला असं न असं दाबून म्हण बरं का, झनन झनन झनन बाजे बिजवा.
0: आणि नटभियागाचं पण काहीतरी आहे ते.

0: या एपिसोडमध्ये आपण यमन आणि विभागावर आणि उच्चारणावर थोडं लक्ष केंद्रित केलं, तर हा एपिसोड आपण इथेच संपवूयात आणि पुढच्या एपिसोडमध्ये आणखी काही रागांची चर्चा करूयात, श्रुती स्थानांची चर्चा करूयात. हा, की आपल्याला त्याविषयी बोलायचंय की कोमल ऋषभाचं हा स्वर लगाव कसे असावेत, तोडी भैरव किंवा अशा कम्पॅरिझन आपण काही तुलना घेऊ शकतो. तर या एपिसोडमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.
1: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

नमस्कार, मी सौ निलिमा प्रकाश शिंदे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। अनु आहे तुमच्या सोबत। गुड इव्हनिंग सांजरंग। या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। अनु आली आहे तुम्हाला भेटायला वीकेंड नंतर 22 जून 2024। आजची तारीख आहे आणि आज आहे वार सोमवार। आठवड्याला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर वीकेंड नंतर आपण मस्त पॉझिटिव्ह आणि भरपूर साऱ्या एनर्जी सोबत आज आपण भेटत आहोत। आणि 22 जून आजची तारीख आहे। आणि काल आपल्या शहरामध्ये ना चांगलाच काही भागामध्ये पाऊस जो आहे तो बरसला आणि एक हवेमध्ये छानसा गारवा आणि मान्सून सुरू झाल्याची चाहूल आणि ही भावना अनेक लोकांच्या मनामध्ये काल आली असेलच। आणि खरंच मान्सूनची आपण खूप प्रतीक्षा पाहतो आहोत, वाट पाहतो आहोत आणि फायनली मान्सून लवकर सुरू व्हावा हीच आपली सगळ्यांची इच्छा आहे। स्वतः भारतीय हवामानशास्त्र विभागानं सांगितलेल्या माहितीनुसार मान्सून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता वर्तवली आहे। सो मान्सून जो आहे ना तो आता लवकरच सक्रिय होतो आहे असं आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे खूप आनंदाचं आणि एक पॉझिटिव्ह वातावरण आहे। याच हॅपी आणि पॉझिटिव्ह एनर्जी सोबत पुढे जाऊयात। अनु आहे तुमच्या सोबत। गुड इव्हनिंग।
3: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी सेगमेंट मध्ये। नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग. या कार्यक्रमात आता ऐकूयात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दुपारी 3 वाजेचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र.
1: 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट जळगाव नंदकिशोर महाजन सोलापूर राजेंद्र राऊत अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला त्यावर योग्य चर्चा घडवून

0: करण्याचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जिथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: World's number one domain registrar. Take your idea online today.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले सहा खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
2: लोकसभेमध्ये या सहाच्या सहा खासदारांनाही ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळ जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेब साहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणजीचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही सहा जण मर्ज होतो असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमातून जे काही त्यांचं मत पत्र त्यांनी दिलेलं आहे त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थित.
1: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
3: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपाच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
1: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असा आवाहन एनटीएनं केलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले सहा खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
4: आकाशवाणी मुंबई केंद्राचं 3:00 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण नुकतंच ऐकलं. पुन्हा भेटूयात सांजरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
5: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये आपण गप्पा मारतो आहोत. आणि मगाशीच फायनली थोडासा का होईना पण पावसाचा शिडकावा जो आहे तो झाला. आणि भारतीय हवामान विभागानं आज सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सक्रिय पावसाचं वातावरण. अहिल्यानगरसह 9 असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांसाठी आज पावसाचा अलर्ट दिलेला आहे. 3 तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. अहिल्यानगर त्यामध्ये आहे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, धुळे आणि कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. अहिल्यानगरसह 9 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिलेला आहे. आणि खरं तर आपण गेल्या बऱ्याच दिवसांपासून ना पावसाची वाट पाहतो आहोत आणि मान्सूनची वाट पाहतो आहोत. आणि फायनली कुठेतरी तसं आल्हाददायक वातावरण जे आहे त्याची निर्मिती होताना आपल्याला दिसते आहे, पाऊस येताना दिसतो आहे. सो एक खूप छान एक्साइटमेंट असते. पाऊस आल्यानंतर वातावरणामध्ये बदल होतात, आपल्या मूडमध्ये सुद्धा बदल होतात नाही का. आणि अशीच मूडमध्ये बदल झाल्यानंतरची काही हटके गाणी सुद्धा आपण ऐकणार आहोत. इथेच माझ्यासोबत अनु आहे तुमच्यासोबत. गुड इव्हनिंग.

4:47 झालेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग सांजरंग या कार्यक्रमामध्ये आणि श्रोते हो, खूप मनापासून मी पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचं काम आपल्या एमसीनं म्हणजे अर्थात अहिल्यानगर महानगरपालिकेनं घेतलेलं आहे. स्वच्छतेची मोहीम पावसाळ्यापूर्वीची आपल्या अहिल्यानगर महापालिकेनं घेतली आहे. सक्कर चौक ते चाणक्य चौक परिसरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पावसाळी गटारींची साफसफाई तुम्हाला होताना दिसेल. पावसाळ्यापूर्वीची दक्षता म्हणा, उपाययोजनेचा एक भाग म्हणा, शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या स्वच्छतेचं आणि नाले सफाईचं काम बऱ्यापैकी युद्धपातळीवर सुरू आहे. सक्कर चौक ते चाणक्य चौक जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये साचलेली माती, प्लास्टिकचा पिशव्यांचा कचरा, अन्य काही अडथळे आहेत ते हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. खरं तर दीर्घकाळ साचलेला जो कचरा असतो ना, त्यामुळे पावसाचं पाणी वाहून जायला फार अडथळे येतात आणि त्यामुळे खरं तर खूप ठिकाणी हा अडथळा निर्माण होऊन जी काही पूरसदृश्य परिस्थिती आहे ती निर्माण होऊ शकते. आणि या पावसाळी गटारींमध्ये जर साचलेला कचरा असेल आणि त्यामुळे पावसाचं पाणी कुठेतरी पुढे जात नसेल व्यवस्थित पद्धतीनं वाहत, तर नक्कीच ही समस्या अजून गंभीर स्वरूपामध्ये वाढू शकते. आणि हीच बाब लक्षात घेता एमसीनं गटारी स्वच्छ केल्यात, पावसाचं पाणी सुरळीत वाहण्यासाठी मदत त्यामुळे होणार आहे. पाणी साचण्याची

पावसाचं पाणी कुठेतरी पुढे जात नसेल व्यवस्थित पद्धतीनं वाहत, तर नक्कीच ही समस्या अजून गंभीर स्वरूपामध्ये वाढू शकते. आणि हीच बाब लक्षात घेता एम्सनं गटारी स्वच्छ केल्यात, पावसाचं पाणी सुरळीत वाहण्यासाठी मदत त्यामुळे होणार आहे. पाणी साचण्याची

सिटीचा सांजरंग या कार्यक्रमामध्ये मी अनु आहे तुमच्या सोबत. आपल्या सिटीमधल्या शहरातल्या जिल्ह्यातल्या महत्वाच्या अपडेट्सकडे वळूयात. मेकनॉइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल अर्थात MIC अँड S अहिल्यानगरमध्ये 1522 अग्निवीरांचा भव्य शपथविधी परेड सोहळा लष्करी दिमाखामध्ये संपूर्ण संपन्न झालाय. 24 आठवड्यांचं कठोर आणि सर्वसमावेशक लष्करी ट्रेनिंग यशस्वीरित्या या लोकांनी पूर्ण केले आणि या अग्निवीरांनी राष्ट्रसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची शपथही घेतली. हा सोहळा झालाय नव्यानं भरती झालेल्या तरुणांचं शिस्तबद्ध कर्तव्यदक्ष राष्ट्रनिष्ठ सैनिकांमध्ये त्यांचं यशस्वी रुपांतर हे अधोरेखित झालंय. दिमागदार सोहळा हा नुकताच झालाय. अग्निवीरांनी भारतीय सैन्य मेकनॉइज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या गौरवशाली परंपरा मूल्य आणि शौर्याचा वारसा जपण्याची शपथ घेतलीय. उत्कृष्ट ड्रिल लष्करी अचूकता शिस्तबद्ध संचलन यामुळे संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्या जिल्ह्यामधला देशभक्तीच्या भावनेनं भारावून घेतला होता. शपथविधी परेड हा प्रत्येक अग्निवीराच्या आयुष्यातला एक महत्वाचा क्षण असतो आणि हा सोहळाही तितकाच महत्वाचा त्या सगळ्यांसाठी असतो. या समारंभातून भारतीय सैन्य आणि मेकनॉइज्ड इन्फंट्री सेंटर ऑफ स्कूल आणि राष्ट्राची सार्वभौमता आणि अखंडता जपण्यासाठी सक्षम प्रेरित शिस्तबद्ध आणि युद्धसज्ज सैनिक घडवण्याची दृढ बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आज वजून 11 मिनिटे झाले रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. दिल आपके पास है या फिल्ममधला हा ट्रॅक तुम्ही नुकताच ऐकलात. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग सांजरंग या कार्यक्रमामध्ये. आणि वीकेंड नंतर आज आपण भेटतो आहोत. 4 वाजल्यापासून मी तुमच्या सोबत आहे. आणि कालचा वीकेंड ना खऱ्या अर्थानं खूप खास होता. म्हणजे रविवार स्पेशली 21 तारीख काल होती. आणि काल आंतरराष्ट्रीय योगा दिवस, त्याचबरोबर म्युझिक डे आणि फादर्स डे सुद्धा आपण सेलिब्रेट केला आहे. आणि इतके महत्वाचे वेगवेगळे दिवस आपण साजरे केले. पण कालचा दिवस अजून एका कारणानं खूप महत्वाचा होता. कारण नीटची फेरपरीक्षा काल संपूर्ण राज्यामध्ये अतिशय शांततेच्या आणि सुरक्षेच्या वातावरणामध्ये पार पडली. आपल्या अहिल्यनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 13 परीक्षा केंद्र होते, 13 सेंटर्स होते. आणि ही पुनर्परीक्षा आयोजित परीक्षेसाठी आपल्या जिल्ह्यातील 5,385 विद्यार्थी हे या परीक्षेसाठी शासनाचे अधिकारी कर्मचारी आणि काही वाहन चालक असा संपूर्ण नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा या फेरपरीक्षेसाठी खरं तर सज्ज होता. परीक्षा जर म्हणाल तर परीक्षा कक्षामध्ये बऱ्याच गोष्टींना अगदी सक्त मनाई होती, बंदी होती, ज्यामध्ये काही डिजिटल स्मार्टवॉच असेल, डिजिटल घड्याळ असेल, फिटनेस बँड, ब्ल्यूटूथ सारखे इयरफोन सारखे काही उपकरणं, मायक्रोफोन, कॅल्क्युलेटर, ड्राईव्ह, कॅमेरे, पेजर, इलेक्ट्रॉनिक काही डिव्हायसेस, अगदी पर्स, हँडबॅग, पुस्तकं, वह्या, नोट्स आणि सेल कागदपत्र किंवा जिओमेट्री बॉक्स असेल किंवा लॉन्ग टेबल असेल, स्लाइड रूल असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परीक्षा कक्षाच्या बाहेर ठेवल्या गेल्या होत्या. आणि इतक्या कडक वातावरणामध्ये ही परीक्षा काल खरं तर झाली. आणि विद्यार्थ्यांना फक्त परवानगी दिलेल्या वस्तू, प्रवेशपत्र, वैध छायाचित्रयुक्त आयडेंटी कार्ड, पारदर्शक पाण्याची बॉटली या पलीकडे काहीही दिलं गेलं नव्हतं. अतिशय कडक वातावरणामध्ये पण त्याचबरोबर शांततेमध्ये ही नीट फेरपरीक्षा जी आहे ती राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत पुन्हा एकदा घेण्यात आली होती. ती काल आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्या 13 केंद्रांवर अतिशय चांगल्या वातावरणामध्ये झाली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

भीष्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताण तणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. माहितीचा अधिकार कायद्यामध्ये करण्यात आलेल्या 12 जून 2026 काही तरतुदी त्वरित रद्द कराव्यात या मागणीसाठी आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

येणाऱ्या 5 जुलै 2022 पासून राळेगण सिद्धीमध्ये उपोषणाला बसणार आहेत. राळेगण सिद्धीमधल्याच यादव बाबा मंदिरामध्ये बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे आणि या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हजारे यांनी हा इशारा सुद्धा दिला आहे. या दुरुस्तीमुळे कायद्याची धार कुठेतरी बोथट झाली आहे, त्यामुळे जनतेच्या भल्यासाठी माझा प्राण गेला तरी मी मागे हटणार नाही असं अण्णा हजारे यांनी या उपोषणासंदर्भात सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, मी निर्मला बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

5:20 झालेत. रेडिओ नगरच्या घड्याळात अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग तुम्ही ऐकताय आणि माझ्यासोबत अनुसोबत निहालायचं. रेडिओ नगर 90.4 FM वर तुम्ही ऐकताय. अहिल्यानगरमधील हिंद सेवा मंडळ आणि जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष दामोदर मोडक यांचं आज सकाळी निधन झालं. वयाच्या 72व्या वर्षी त्यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी प्रसन्न प्रभा मोडक, मुलगा मुलगी सून. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

पाच वाजून 55 मिनिटं झालेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग सांजरंग या कार्यक्रमामध्ये. आणि मान्सूनची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहोत. आणि भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 22 ते 26 जून या कालावधीमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सगळ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिलं आहे. मेघगर्जना होत असेल, पाऊस पसरत असेल, विजा चमकत असेल, वादळी वारं वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली थांबू नका, मोकळ्या मैदानात थांबू नका, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. टॉवर्स, ध्वजांचे खांब, विजेचे खांब, धातूचं कुंपण, रोहित्र, लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहा, विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळा, कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका, सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातातनं कान झाका, ट्रॅक्टर, शेतीची अवजारं, मोटारसायकल, सायकल आणि काही जाहिरात फलक जर कोसळून दुर्घटना होणार असेल तर ती टाळण्यासाठी आजूबाजूला थांबू नका. वादळी वारा जोराचा होत असेल, पाऊस गारपिटीमुळे शेतमालाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करा आणि आपला शेतमाल सुरक्षित ठेवा. 22 ते 26 जून या कालावधीमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये जर तुम्ही अडकलात तर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत। आणि यंदा मान्सून जो आहे तो खरंच खूप उशिरा आपल्याला मिळतो आहे। मान्सूनचा पाऊस आपल्या महाराष्ट्राला उशिरा मिळतो आहे आणि अल निनोचा परिणाम जो आहे तो वेगवेगळ्या क्षेत्रासंबंधी सुद्धा होताना दिसतोय। म्हणजे जुलै आणि ऑगस्ट दरम्यान दुधाच्या दरामध्ये कदाचित 3-4% वाढ होण्याची शक्यता जी आहे ती आहे। दुग्ध व्यवसायामध्ये जे तज्ज्ञ आहे त्या तज्ज्ञांच्या मते एल निनोचा धोका आणि कमकुवत मान्सूनच्या या परिस्थितीमुळे जनावरांना चारा आणि पाण्याची उपलब्धता प्रभावित होऊ शकते आणि त्याचा परिणाम दुधाच्या उत्पादनावर सुद्धा होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच जर बघायला गेलं तर दुधाचे दर जे आहे ते वाढले होते आणि आता एल निनोचा परिणाम जो आहे तो बघायला मिळतोय। जुलै ऑगस्टमध्ये दुधाचे दर जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: कभी हंसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है। सुनते रहिए रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. गुड इव्हनिंग मनापासून. आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये सध्या मवियाच्या पदरी काहीच मिळालेलं नाही असं सध्या दिसतंय. 17 पैकी 16 जागांवर महायुतीचाच विजय आपल्याला बघायला मिळतोय. आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी जी निवडणूक झाली होती त्याचे निकाल आज जाहीर झालेत. 17 जागांपैकी तब्बल 16 जागांवर महायुतीच्याच उमेदवारांनी विजय मिळवलेला दिसतोय. मात्र नाशिकमध्ये असं झालं की एका जागेवर अपक्ष उमेदवारानं महायुतीला थोडासा धक्का दिला आहे किंवा हा रेकॉर्ड त्यांनी मोडलेला आहे. विरोधी पक्षातील महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला या निवडणुकीमध्ये विजय मिळाला नाहीये, तर महायुतीचाच 17 पैकी 16 जागांवर डंका बघायला मिळतोय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: मी काय करतो, माझ्याकडं रिक्वेस्ट टाकतो अजून एकदा ही काय. हां तरी स्विच करायला सांगतो आणि अपडेट करतो तुम्हाला अजून एकदा सर. ओके सर.
1: नमस्कार, मी ओंकार राऊत आणि तुम्ही ऐकत आहात.
2: रेडिओ नगर.

0: अभिनंदन. सुरुवात करूयात पासून. ही केळ वर्षीय आता जवळजवळ 125 आवड आसंग या संस्थेची सुरुवात
1: आणि मग म्हणून आपलं अहमदनगर जिल्हा वाचनालय आहे, त्यामुळे होऊ नये त्या दृष्टीने आमचा नेहमी प्रयत्न.
0: आपली आता 3 मजली वास्तू आहे.
1: कार्यक्रम समिती वेगळी आहे, पुस्तकाची समिती. या दृष्टीनं आमचा तो प्रयत्न असतो, तिथून पुस्तकं आम्ही आणतो. त्यासाठी इथले जे वाचक आहेत

0: जी मुलं येतील त्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावं आणि आदर्श नागरिक म्हणतात तसे निर्माण व्हावेत आणि या शाळेत ऍडमिशन मिळवण्याकरता बाहेर क्यू लागावा ही त्यांची खरी भावना आहे त्यामागे.
1: त्यामुळे कॉम्प्युटर असतील किंवा जपानी भाषा,
0: हो जपानी भाषेचा कोर्स सुरू केला त्यांनी. आपल्या म्हणजे लॅब्स उत्तम केल्या, अगदी पूर्वीच्या लॅब्स या इतक्या साध्या होत्या. त्यांच्या देणगीतून चांगल्या लॅबोरेटरीज तयार झाल्या, चांगली लायब्ररी मिळाली विद्यार्थ्यांना, ग्राउंड होतं त्या ग्राउंडमध्ये काही सुधारणा झाल्या, नवीन खेळांच्या व्यवस्था होऊ शकल्या, असं खूप चांगलं त्यांच्या. आणि एकंदरीत जो ज्याला आपण दर्जा म्हणतो ना, शैक्षणिक दर्जा, तो वाढवण्यासाठी त्यांची मदत झाली. आणि त्यांचे जे तळमळ जी असते त्यांची, ती तळमळ नेहमी त्यांची जेव्हा जेव्हा व्हिजिट होते ना तेव्हा तेव्हा, म्हणजे मी आता अध्यक्ष जरी असलो त्या संस्थेत तरी मला त्यांच्याकडनं खूप घेण्यासारखं
1: चार्ज होतो समोरचा
0: असं होत.
1: आणि स्किल डेव्हलपमेंट वर त्यांचा भर असतो.
0: नुकतंच आपण दादा चौधरी मध्येच एक कौशल्य विकास केंद्र सुरू केलेलं आहे, अजून त्याचं कार्य प्रत्यक्षात सुरू झालेलं नाही, पण त्याचं कार्य काय म्हणतात तसं लवकरच सुरू होईल आणि नगर शहर किंवा नगर जिल्ह्यातल्या मुलांना त्याचा चांगला फायदा होऊ शकेल.
1: नक्कीच सर. खरं म्हणजे जसं जिल्हा वाचनालयाला अनेक मोठ्या माणसांनी भेटी दिल्यात, तसंच हिंद सेवा मंडळाच्या शाळांनाही अनेक मोठी माणसं भेट द्यायला येतात. मला आठवत की पंडित जवाहरलाल नेहरूंनी
0: दादा चौधरी शाळेचं उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे किती योगायोग असतात बा, की कार्यक्रम होता पेमराव सायडा महाविद्यालय आणि दादा चौधरी शाळेचं उद्घाटन पंडित नेहरूंनी तिथे केलं, तर त्याचं मॉडेल ठेवलेलं होतं आणि रिमोटनी ते पडदा बाजूला झाला आणि दादा चौधरी शाळेचं उद्घाटन झालं. असं तो कार्यक्रम.
1: राधाकृष्णन पण येऊन गेले,
0: राधाकृष्णन येऊन गेले, झाकीर हुसेन, नंतर आपले बालयोगी सभापती जे होते ते येऊन गेलेले, अनेक मोठमोठी मंडळी आपल्याकडं कॉलेजमध्ये, वेगवेगळ्या शाळांमध्ये, आपल्या संस्थेचा म्हणजे हे खरं तर भाग्य आहे असं म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या लोकांचे पाय आपल्या संस्थेला लागले.
1: आणि अनेक मुख्याध्यापक पण ज्यांनी पिढ्यानपिढ्या सगळ्यांना शिकवून,
0: म्हणजे तुम्हाला सांगतो मी नावांसह सांगू शकतो, आम्ही स्वतः दादा चौधरीचाच विद्यार्थी.
1: अरे वा, बरं बरं.
0: दादा चौधरी नंबर 2 त्यावेळेला, म्हणजे नवभारत म्हणायचे त्या शाळेला, आणि नंतर ती झाली सीताराम साडा विद्यालय. तर त्या शाळेमध्ये मी स्वतः शिकायला होतो. त्या शाळेचे मुख्याध्यापक मुम कोटस्थानी होते. दादा चौधरी मध्ये सवी हातवर्णे सर मुख्याध्यापक होते. नंतर तेच हातवर्णे सर या संस्थेचे अध्यक्ष झाले. आणि या लोकांनी शाळेच्या प्रगतीसाठी, एकंदर विद्यार्थ्यांना काय पाहिजे आहे, त्यांना त्यांचा विकास कसा होईल या दृष्टीनं एवढे प्रयत्न केले. उत्तुरकर नावाचे एक सर होते आमच्या शाळेमध्ये, इंग्लिशचे. त्यांचा मुलगा आत्ता परवा तिथे येऊन गेला आपल्या त्या शाळेमध्ये, सीताराम शाळेमध्ये माझी विद्यार्थी मेळावा होता त्यावेळेला. तर ते उत्तुरकर सुद्धा, म्हणजे इंग्लिश मधले दादा म्हणतात ना, तशी ती मंडळी होती. आणि ते मला शिकवायला होते, म्हणजे मला तो एक आनंद वेगळा आहे. तर अशी खूप मंडळी होती. लक्षात आफळे सर होते माझ्या वेळेला.
1: बरोबर.
0: म्हणजे ज्याला आपण टिपिकल स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी मंडळी असतात तसे ते पायजमा स्वच्छ, नेहरू शर्ट, पांढरी टोपी, असं त्यांचं वेश असायचा. आणि अतिशय कडक, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती मी हसलेत ते असं कधी पाहिलं तर मला तरी योग नाही आला. पण शिकवणं उत्तम, कडक शिस्तीचे, एकदम छान. म्हणजे असे अनेक शिक्षक म्हणतात.
1: मामासाहेब हातवाळेंनी पण त्यांचं पुस्तक चरित्र लिहिलेलं आहे.
0: हो हो.
1: आणि त्या शाळेसाठी अगदी विटा वाहण्यापासून
0: खूप खूप कष्ट
1: घेतले, उभा करणं, नाटकं बसवणं,
0: असे पण अनेक. मामासाहेब हातवाळे म्हणजे जेम म्हणतात तसे होते ते आमच्या संस्थेमधले. आणि खूप कष्ट घेतले त्या माणसांनी. अध्यक्ष म्हणूनही त्यांची कामगिरी खूप चांगली झाली.
1: आणि डॉक्टर मना बोपर्डीकर, ते
0: बोपर्डीकर सर साडा कॉलेजचे प्राचार्यच होते.
1: त्यांना संगीताची आवड,
0: संगीताची आवड, संस्कृतचा गाढा अभ्यास, म्हणजे ते झाले. करवंडीकर सर आमच्याकडे नव्हते.

0: पण त्यांचा देखील संपर्क या आपले बोपडीकर सर आणि त्यांचं खूप जवळचे संबंध होते.
1: आणि सारडा कॉलेज म्हटलं की क्रीडा क्षेत्रात एक दबदबा असायचा.
0: दिनूभाऊ कुलकर्णी
1: मेजर
0: म्हणजे आज सुद्धा जर क्रीडा विभागाची चर्चा आली तर दिनूभाऊ कुलकर्णींचा उल्लेख झाल्याशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. एवढं त्यांनी क्रीडा विभागासाठी काम केलं. आणि आज मला सांगायला तुम्हाला खूप आनंद होईल की आज आपल्या कॉलेजमधले अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी नॅशनल इंटरनॅशनल लेवल पर्यंत खेळून आलेले आहेत. धोपळकर सर त्यांचा मुलगा आहे, त्यांचा मुलगाच असं नाही, अनेक विद्यार्थी. प्रणिता सोमण आहे, प्रणिता सोमण सारखी विद्यार्थिनी सायकलिंग मध्ये आज तिने केवढं मोठं कार्य बजावलेलं आहे.
1: स्नेहालेचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी,
0: गिरीश कुलकर्णी सर आमचे कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की आमचा अभिमान, तसं डॉक्टर गिरीश कुलकर्णीच आहे की स्नेहालय सारखी संस्था उत्तम चालवणं. आणि स्नेहालयच्या तर अनेक विंग्स आहेत. आता आपण जिथं बसलो ती देखील स्नेहालयाचीच एक शाखा आहे. तर गिरीश कुलकर्णी बाबत म्हणजे जितकं बोलावं तितकं कमी आहे. आता काल परवाच त्यांना एक पुरस्कारही मिळाला
1: मदर तेरेसांच्या नावाने.
0: हा
1: सर, हे माजी विद्यार्थी येतात शाळेमध्ये जे अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये आता विखुरलेले आहेत, संस्थेबद्दलची शाळा कॉलेज बद्दलची आत्मीयता, त्यांचा काही उपयोग आपल्या संस्थेला होतो?
0: खूप उपयोग होतो सर. म्हणजे आता हार्डली एक दोन दिवसापूर्वीच 75 बॅचचे विद्यार्थी एकत्र आले होते आणि त्यामध्ये एक काळे सर म्हणून होते, पटवर्धन होते, नगरमधलेच आहेत ते. त्यानंतर एमआयडीसी मधले उद्योजक नातू होते आणि एक धनंजय तळवळकर म्हणून पुण्याची एक विद्यार्थी आले होते. ते हे म्हणजे जवळजवळ 15-20 विद्यार्थी होते ते. त्यांचा असं काही खूप मोठा मेळावा वगैरे काही नव्हतं, पण त्यांनी एकमेकात कॉन्टॅक्ट करून आपण कॉलेजमध्ये जमू बा म्हणून ते जमले. आणि मग त्यांनी सगळ्यांनी प्रत्येकाची ओळख करून दिली. तर त्यामध्ये एव्हरी ते आता रिटायर्ड होऊन काय म्हणतात तसं निवृत्त जीवन जगताय. हो, तेही रिटायर्ड झाले. आणि मग ते सांगत होते की कुणी बँक ऑफ इंडियातनं रिटायर झालं, कुणी स्टेट बँकेतनं, कुणी आणखी कोणत्या बँकेतनं. तर त्यातल्या एकानी सांगितलं की आम्ही मोडक सारांचे विद्यार्थी होतो म्हणे, मोडक क्लासचे. त्यामुळे आमचं गणित एवढं पक्क झालं होतं त्यावेळेला की आम्हाला बँकेत काम करताना कधी अडचण आलीच नाही. असे सगळे काळे नावाचे जे विद्यार्थी होते त्या काळेंनी तर एक पुस्तक लिहिलंय इंटरनॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या
1: संदर्भात.
0: ते पुस्तक काल त्यांनी आपल्या लायब्ररीसाठी गिफ्ट दिलं, एक कॉलेजलाही दिलं त्यांनी.
1: अनेक लेखक कवी आपले
0: अनेक म्हणजे इतके विद्यार्थी. मी तुम्हाला सांगू का सर, आज मी तिला आपलं हिंद सेवा मंडळामध्ये 21-22 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
1: काही 10-15 विद्यार्थ्यांना घेऊन बुवासे बोरकरांनी संस्था.
0: हो, अगदी अगदी.
1: आज
0: एवढे म्हणजे वटवृक्ष होणे म्हणतात ना तसं झालेलं आहे.
1: आपल्या पण स्पर्धा असतात सर दरवर्षी, अगदी सारडा कॉलेजची वादविवाद स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल.
0: आपल्याकडे शारदा करंडक, ज्ञानेश्वर करंडक या नावाने आपण वाद स्पर्धा घेतो खूप. आणि त्या स्पर्धेला आपल्याला जिल्ह्यातून काही वेळेला पुण्या मुंबईचे सुद्धा स्पर्धक त्यामध्ये सामील होते. आणि चांगली स्पर्धा होती ती. आपण छान त्यांना बक्षीसही त्याच्यासाठी ठेवलेले आहेत.
1: अनेक राजकीय नेत्यांचं पण शिक्षण आपल्या संस्थेमध्ये झालेलं.
0: हो हो,
1: अनेक जण आपल्या कॉलेजचे
0: मुरकुटे असोत, राजकीय क्षेत्रातलं व्यक्तिमत्व, एक आपले कदम साहेब आहेत
1: देवळाली प्रवराचे.
0: ही सगळी मंडळी आपल्या कॉलेजची स्टुडंट आहेत आणि त्यांच्या भाषणामध्ये नेहमी त्याचा उल्लेख होतो. म्हणजे ते त्या संस्थेला विसरलेले नाहीयेत. तर ते सांगतात की आमच्यावर या संस्थेने संस्कार केलेले चांगले.
1: आणि मी पण तुमच्या सारडा कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे.
0: वा वा, आणखी काय पाहिजे.
1: कॅन्टीन मात्र म्हणजे शाळा कॉलेज तर आपण लक्षात ठेवतो, पण सारडाचं कॅन्टीन पण आम्ही विसरू शकतो.
0: बरोबर आहे. सारडा कॅन्टीन म्हणजे एकेकाळी वडा साठी अत्यंत प्रसिद्ध, साबुदाणा वडासाठी खूप प्रसिद्ध. नाही, एक आपल्या हिंदू सेवा मंडळाच्या बाबतीत मध्ये एक सांगता येईल की एक छोट असं रोपट लावलेलं आज त्याचं वटवृक्षात रूपांतर. आणि मी माझ्यासारखा एक शिक्षक मी स्वतः भाग्यवान समजतो की अशा दोन संस्थांचं अध्यक्षपद मला सांभाळायला मिळावं
1: एकाच वेळी. सर पुढे काय आता प्लॅन्स आहेत आणखीन पुढच्या काळाच्या दृष्टीने आपण काय काय करणार?
0: आता आपल्याला नॅक प्राप्त झालेलं आहे मानांकन, त्यामुळे आपण निकटच्या भविष्यामध्ये लॉ कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न करतो.
1: विधी महाविद्यालय.
0: आणि हे लॉ कॉलेज सुरू करण्याकरता आपल्याला युनिव्हर्सिटी लेवलवर ऑलरेडी परवानगी मिळालेली आहे. आता ती मंत्रालय आणि दिल्ली विभाग इथून त्या परवानग्या आल्या की आपलं लॉ कॉलेज पुढच्या वर्षी बहुतेक सुरू होऊन जाईल. आणि त्याच्याच बरोबर कौशल्य विकासाच्या दृष्टीनं मागाशी आपण जसं म्हणालो तसे कार्यक्रम किंवा तसे कोर्सेस, छोटे छोटे कोर्सेस, मध्यंतरी आपण बजाज फिनटेकच्या मार्फत एक कोर्स घेतला आणि त्याला आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी छान रिस्पॉन्स दिला, त्यांना त्यांची सर्टिफिकेट्स देखील आपण उपलब्ध केली. तर असे शॉर्ट कोर्सेस देखील आपल्याला सुरू करण्याचा विचार आहे. आज काय होतंय, मुलं ग्रॅज्युएट होतात पण मग त्यांना नोकऱ्या मिळत नाही, मग ते काहीतरी भरकटत जातात, काम नाही, दिवसभर करणार काय. म्हणून या विद्यार्थ्यांकरता एम्प्लॉयमेंट हा जो विषय आहे तो देखील आपलं कॉलेज खूप मनापासून
1: कॅम्पसमध्ये
0: देखील आपण ते अवेलेबल करतो. वेगवेगळ्या कंपन्यांचे लोक येतात. मागे आपले खासदार जे होते दिलीप गांधी त्यांच्या मार्फत आपण तिथं
1: विद्यार्थ्यांना
0: मेळावे घ्यायचे, रोजगार मिळावे, असे अनेक कार्यक्रम आपण त्या कॉलेजमध्ये घेत असतो. आता आपल्या डॉक्टर गावित म्हणून प्राचार्य आहेत सारडा कॉलेजचे, माहेश्वरी गावित, आणि खूप ऍक्टिव्ह आहेत, चांगलं काम करतायत, त्यामुळे कॉलेज निर्विवादपणे त्याची प्रगती चांगली होईल. आणि आमच्या सगळ्या संचालक मंडळाचं तिथे खूप चांगलं लक्ष असतं, त्यामुळे कॉलेज असो, शाळा असोत, अगदी मराठी शाळा जरी असली तरी तिथं आमच्या सगळ्यांचं लक्ष असतं. कारण ज्या भौतिक सुविधा हा जो एक विषय असतो तो आम्ही गेल्या काही वर्षामध्ये इतका फास्ट डिसिजन घेऊन त्या पुऱ्या केल्या, त्यामध्ये आम्हाला L&T खूप मदत केली. सीताराम सारडा विद्यालयाचं जे स्वच्छता गृह आहे ती सगळी आम्हाला L&T आपले पारगावकर साहेबांनी त्याच्यासाठी खूप
1: समाजाचा, लोकांचा, पालकांचा सहभाग
0: हो
1: शैक्षणिक संस्थेमध्ये मिळाला की मग संस्थेची प्रगती व्हायला वेळ लागला.
0: अगदी बरोबर. आपल्या सीताराम सारडाचे मुख्याध्यापक जे आहेत हिरम कुलकर्णी सर, तर हिरम कुलकर्णी सर आधी अकोल्यामध्ये होते आणि अकोल्यात कार्यरत असताना देखील ते एक अत्यंत ज्याला आपण
1: सामाजिक
0: क्षेत्रामध्ये एवढं काम करायचे ते, मग ते दारूबंदी असो, महिलांच्या संदर्भामध्ये, एकल महिलांच्या संदर्भात असो, तुमचं जे विद्यार्थी शालाबाह्य वगैरे असे असतात त्यांच्यासाठी खूप काम करायचे आणि त्यांचे ते अनेक मोठमोठ्या TV केंद्रांवरती मुलाखती, तुमचे वेगवेगळ्या वादविवाद मध्ये पण असायचे. तर ते आता आपल्या नगरच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून, आणि त्यांनी आता इतके नवनवीन तिथे उपक्रम सुरू केलेत की जेणेकरून त्या शाळेचा एक दबदबा म्हणतात तसा निर्माण व्हायला लागलेला आहे. आणि त्या तो आदर्श घेऊन बाकीच्या शाळा देखील आता ते करायला, म्हणजे आपण म्हणतो ना की कोणाला तरी ते लीड घ्यावा लागतो किंवा वाईटपणा घ्यावा लागतो, त्याचे परिणाम तुम्हाला चांगले नंतर मिळतात.
1: आणि एकदा वाहून घेतलं पूर्णतः की मग त्या गोष्टीची फळं चांगली
0: चांगली
1: मिळतात. सर तुमच्या एकूण जडणघडणीमध्ये तुम्ही आज जी पद भूषवत आहात, अनेक संस्थांशी तुम्ही निगडीत आहात, म्हणजे सनातन धर्मसभा असेल किंवा आणखी अनेक संस्थांवर तुम्ही आहात आणि त्या संस्थांची पण प्रगती होते, या सगळ्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या वडिलांचा फार मोठा अकरा म्हणजे वाटा आहे. तुमच्या वडिलांचा पण मगाशी तुम्ही उल्लेख केला गणिताचे नगरमधले लोकप्रिय शिक्षक म्हणून तुमचे मोडक क्लासेस प्रसिद्ध होते.
0: अशी परिस्थिती होती एकेकाळी की ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळवायचे त्यांनी मोडक सरांकडे जायचं.
1: बरोबर.
0: आणि ज्याला पास व्हायचं त्याच्यासाठी एक दुसरा एक क्लास होता, आता मी नाव नाही सांगत. पण मेरिट मधले विद्यार्थी हे माझ्या वडिलांचे विद्यार्थी असलेच पाहिजेत असं इक्वेशनच होऊन गेलं होतं.
1: बागडपट्टीमध्ये
0: माझे क्लासेस होते आणि वडिलांनी 50-52 वर्ष शिकवलं. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत म्हणतात ना तसं ते शिकवत होते.
1: आणि गणित हा त्यांचा आवडीचा विषय.
0: गणित हा अतिशय आवडीचा विषय.
1: त्यांच्याविषयी काय आणखीन थोडस आम्हाला आणखी
0: थोडं भावनावश होतो मी त्यांच्याबद्दल बोलत. त्या माणसानी इतके विद्यार्थी घडवले आणि ते सगळे विद्यार्थी त्यांना अजून मानतात. कुठेही भेटले ना ते उल्लेख करतात त्याचा.
1: आयुष्याला दिशा देणारी ही मंडळी होती. म्हणजे एखाद्या शिक्षकाने मारलं तरी त्यातून काहीतरी आयुष्याला एक चांगलं वळण मिळत असायचं. आणि मला आठवतं पहाटे 5-6 पासून मला वाटतं तुमचे मोड क्लासेस सुरू व्हायचे.
0: पहाटे क्लास सुरू व्हायचे आणि सरांचा पहिल्या तासाचा जो आवाज असायचा तो शेवटच्या तासापर्यंत असायचा. आणि काही विद्यार्थी सांगतात की सर आम्हाला उशीर झाला तर आम्ही म्हणे जिन्यात बसायचो. बागडपट्टीतल्या क्लासचा वर क्लास होता आणि जिन्यात बसून सुद्धा संपूर्ण क्लास आम्ही अटेंड करायचो. म्हणे
1: सर आपलं वाचनालय असेल, हिंदसेवा मंडळ असेल, या संस्था नगर शहराच्या अविभाज्य अशा भाग बनलेल्या आहेत. पण आपलं अहमदनगर शहर आज जे आहे, एकेकाळी खूप मोठी कीर्ती होती, इथे विद्यापीठासारखी संस्था होती, आपल्याकडे 500 वर्षापूर्वी पण ग्रंथालय होतं किल्ल्यामध्ये. निजामशाहीच्या काळामध्ये ग्रंथालय होतं आणि महत्वाची ग्रंथसंपदा सोन्याच्या अक्षरांनी लिखाण केलेली अनेक दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा आपल्याकडे होती. आपल्याकडे अनेक लेखक कवी मोठे झाले, त्याचा आधार मला वाटतं शिक्षण आणि ग्रंथालय हाच होता.
0: बरोबर.
1: उद्या नगर शहर कसं असेल किंवा नगर शहर कसं असायला हवं तुम्हाला काय वाटतं?
0: मला असं वाटतं प्रामाणिकपणे की नगर शहर हे आजच्या पेक्षा खूप वेगळं असायला पाहिजे. एक तर ज्याला आपण भौतिक सुविधा म्हणतो ना त्या नगरमध्ये दुर्दैवानं नाही येत असं म्हणावं लागतं. नगरकरांना आज नगरमध्ये संध्याकाळची वेळ आहे आणि निवांतपणा आहे तर जाऊ बघ कुठतरी आपण एखाद्या सांस्कृतिक केंद्र जिथे आहे, एखादं कट्टा असतो, एखादं सभागृह असतं की जिथं पुण्यामध्ये इतक्या मैफिली चालू असतात, निरनिराळ्या पुस्तकांची प्रकाशनं असतात व नवीन जे गायक असतात त्यांचे गायनाचे कार्यक्रम सुरू असतात आणि माणूस तिथे जाऊन आनंद आणि विरंगुळा घेऊ शकतो. नगरमध्ये प्रश्नचिन्ह पडतं सर की आपण जायचं कुठं. मग आपले चार डोकी एकत्र येऊन गप्पा मारत बसणं, कुठेतरी जाऊन टाइमपास करणं,
1: सगळ्याची परिणिती राजकारणावर.
0: बस बस बस. आणि नगरची जी भौतिक आपण म्हणतो सुविधांचा विषय, रस्ते नाही. आज ते नेहरू मार्केट असो जे पडलंय त्याला नंतर काही नाही. आणि मुख्य म्हणजे ते कोणाला त्याचं काही विशेष वाटत नाही किंवा अरे इतकी वर्ष झालं ते पडून राहिलंय नुसतं. म्हणजे ज्यांच्या हातात पॉवर्स आहेत त्यांनी तर ते काहीतरी करायला पाहिजे त्यामध्ये, पण ते दुर्दैवानं होत नाहीये. आणि म्हणून भविष्यामध्ये मला असं वाटतं की चांगलं नाट्यगृह व्हायला पाहिजे नगरमध्ये. आणखी एखादी मोठी लायब्ररी नगरमध्ये गरजेची आहे. कारण आपलं नगरमध्ये आणि सावेडीमध्ये झालंय आमचं शासनमान्य, एक तिथे सावेडीत आता नवीन होईल. व्हॉट अबाउट केडगाव? केडगाव मध्ये कुठे वाचनालय आहे?
1: वाढत्या
0: विभागानुसार तुम्हाला ह्या गोष्टी पुऱ्या पडू शकत नाहीत. म्हणून अशा वेळेला काहीतरी दूरदृष्टी असलेला एखादा नेता जर आपल्याला मिळाला तर मला असं वाटतं की नगरमध्ये खूप चांगले बदल होऊ शकतात अजूनही आणि त्याचा विकास होऊ शकतो. आपल्या सुदैवानं नगर हे पुणे आणि औरंगाबादच्या बरोबर माध्यावर आहे. म्हणजे तुमच्या महाराष्ट्राचा जर विचार केला तरी नगर जिल्हा हा मगाशी तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे
1: हा
0: आकाराने मोठा असलेला जिल्हा आहे. त्याच्यामध्ये साखर कारखाने अनेक आहेत, शिर्डी सारखी केंद्र आहेत की जिथं आज आंतरराष्ट्रीय लोक तिथं येऊन दर्शन घेतात. पण जे आपण म्हणतो की नगर शहराच्या भोवतालची केंद्र विकसित झाली, गावं विकसित झाली,
1: नाशिक असेल,
0: पण नगरचा विकास म्हणावा तसा झाला नाही. पण आय होप की तो लवकर काहीतरी करून व्हावा.
1: सर आज तुम्ही आलात आणि रेडिओ नगरशी छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: थँक्स सर.
2: श्रोते हो, प्राध्यापक शिरीष मोडक आज यांचं सकाळी निधन झालं. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष ते होते आणि त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाचे देखील अध्यक्ष ते होते. स्नेहालय संचलित रेडिओनगर 90.4 FM संग्रहातील मुलाखत, प्राध्यापक शिरीष मोडक यांची मुलाखत आत्ताच आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये ऐकली. श्रोते हो, स्नेहालय रेडिओनगर 90.4 FM यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करते. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा. कभी हंसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बा खुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

श्रोते हो यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110271.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. त्यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग तुमची रेडिओचा आवाज वाढ भागी व्हा साथ, कारण या गोष्टी आहेत तुम सोमवार सकाळी.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग मिया की मल्हार. ऐकूया स्वर संजीवनी.
1: नमस्कार श्रोते हो, मी सुहास जोशी बोलतोय आणि आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे राग मिया की मल्हार. मिया की मल्हार हा रात्रीचा राग आहे आणि विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा हवेत आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी जास्ती असते तेव्हा जर ऐकला तर श्वसनसंस्थेचे जे विकार होऊ शकतात म्हणजे उदाहरणार्थ दमा, त्याचप्रमाणे खोकला, सर्दी इत्यादी विकारांवर मिया की मल्हार ऐकल्याने किंवा गुणगुणल्याने नक्की उपाय होऊ शकेल आणि फायदा होऊ शकेल. त्याचप्रमाणे हवेत जर पोलन खूप असतील तर त्यामुळे ॲलर्जी होते आणि त्यामुळे सुद्धा सर्दी खोकल्याचा त्रास होतो आणि अशा काही त्रासांवर सुद्धा मिया की मल्हारचा उपयोग होऊ शकेल. सुरुवातीला आलाप गाईन आणि मग एक स्वरचित बंदिश गाईन मिया की मल्हार. धन्यवाद. जय हो.

या कार्यक्रमात माझ्याबरोबर साथीला होते पेटीवर शैलेश चिरपुटकर आणि तबल्यावर चिन्मय परांजपे. कृपया काही सूचना किंवा प्रश्न असतील तर मला ईमेल पाठवा. ईमेल qrtune@gmail.com EMAIL CURETUNE@gmail.com. धन्यवाद.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग मिया की मल्हार, गायक आणि सादर करते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी अंगद गायकवाड बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा. नवन करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.